श्रोतेहो नमस्कार आणि शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आणि तुमच्या रेडिओवर. आज रविवार भारतीय सौर दिनांक 12 अश्विन शके 1948 अर्थात 4 ऑक्टोबर 2026. प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, सकाळचे ठीक 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र है FM बैंड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ऍप वर ठीक 6:05 आणि 45 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत. अच्छा, भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे संत नामदेव महाराज यांच्या रचनेनी. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा आणि संगीत नियोजन श्रीधर फडके यांचं.

श्रुती हो, यानंतरची भक्ती रचना ऐकूया. मंगेश पाडगावकर यांनी शब्दबद्ध केलेली. उदय उपाध्याय यांचा हा स्वर आणि संगीत नियोजन यशवंत देव यांचं.

सो देखो आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरची भक्ती रचना आहे सदाशिव जावळेकर यांची. आशिष केसकर यांचं संगीत नियोजन आणि स्वर आहे संजीव अभ्यंकर यांचं.

श्रुतेहोत ऐकूया. संत जनाबाई यांची ही शब्दरचना आहे. स्वर आहे अजित कडकडे यांचं आणि संगीत नियोजन विलासबुवा पाटील यांचं.

श्रोतो आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरची भक्तिरचना आहे संत तुकाराम महाराजांची स्वर आणि संगीत किशोरी आमोणकर यांचं.

श्रुतिओ, आजच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं हे देशभक्तीपर गीत ऐकूया आणि या गीतानेच आजच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण शेवट करूया. ऐकूया देशभक्तीपर गीत. योगिता गुडबोले, अमित गोखले आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये संगीत प्रसाद रानडे यांनी.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, ठीक ठाक अजून 35 मिनिटं आणि 18 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया आपल्या आकाशवाणी केंद्रावरून आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज कवी सोपानदेव चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकाल. याचं लेखन असेल बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचं. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. जाणून घेऊ आपण दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 आपण आनंद घेऊ सुगम संगीताचा. 8:40 एक ही फिल्म से हा कार्यक्रम, अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकूया एकाच चित्रपटातील काही गाणी. 10:00 लोकजागर या कार्यक्रमामध्ये

0: मासळी मूल्यवर्धनातून मत्स्य पदार्थ निर्मिती, रोजगार, उद्योग आणि बाजारपेठेच्या नव्या संधी या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर रोहिणी मुगले यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. 10:30 आपण आनंद घेऊ मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा, अर्थातच कार्यक्रम गीतगंगा. ठीक 11 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 1 तर रात्री 11 आपण विविध भारती सेवेच्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये समन्वित कार्यक्रम कीर्तन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोत्यांनो, आता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घ्याल, 6:40 विचारपुष्प या सदरामध्ये आत्मविश्वास या विषयावर चिंतन असेल, लेखन रोहिणी थिटे यांचं आणि वाचन स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचं. सहा वाजून 45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष, 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकाल. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:40 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदी गझल. ठीक 10 नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये मानव आणि वन्यजीव संघर्ष या विषयावर यादव तरटे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकाल. ठीक 11 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नए तराने. दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होणारा कार्यक्रम वनिता मंडळ आपल्याला ऐकता येईल. दुपारी 1 तर रात्री 11 आपण विविध भारती सेवेच्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. 7:30 सायंकाळी राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये कार्यक्रम माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. श्रोते हो, या व्यतिरिक्त प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:41 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचारपुष्प. यामध्ये आज कवी सोपानदेव चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहोत. लेखन बाबूराव उपाध्ये यांचं आणि स्वर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: अपत्य जन्म हा आनंदाचा आणि वंशज्योतीचा प्रकाश मानला जातो. मुलं हीच आईवडील

0: अस्तित्व आणि स्मरण साखळीचं अमर सूत्र असतात. या दृष्टीनं भारतीय कुटुंबात अशी परंपरा ही कौतुकास्पद असते. मुलं ही आई वडील आणि कुटुंबाची खरी श्रीमंती असते, याच अनुरोधानं कविवर्य सोपानदेव चौधरी यांचं कार्य लक्षात घेतलं पाहिजे. मराठी कवितेच्या प्रांतात बहिणाबाईंची गाणी ज्यांच्यामुळं चमकली, नव्यानं झळकली, ते बहिणाबाईंचे सुपुत्र म्हणजे सोपानदेव नथ्थूजी चौधरी होत. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1907 रोजी तर निधन 4 ऑक्टोबर 1982 रोजी झालं. 75 वर्षांच्या जीवन वाटचालीत कविवर्य सोपानदेव चौधरी यांनी रविकिरण मंडळाच्या संपर्कात कविता लिहिली. आपल्या आईच्या कवितांनी त्यांना प्रभावित केलं. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता वाचून आनंद व्यक्त केला. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशी आपल्या आईची कविता आहे असं ते म्हणाले. आणि या कवितेची महती सोपानदेवांनाही संस्कार देणारी ठरली. आपल्या आईच्या कविता एकत्र करून 1952 मध्ये बहिणाबाईंची गाणी हा कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला. बहिणाबाईंची गाणी ही केवळ सोपानदेवांच्या काव्यप्रेमातून आणि आईवरील भक्तिभावनेतून मराठी काव्यविश्वाला लाभली असंच म्हणावं लागेल. स्वतः कविवर्य सोपानदेव चौधरी यांनी काव्य केतकी, अनुपमा आणि सोपानदेवी या 3 कविता संग्रहातून आपली कविता वाचकांसमोर आणली. 1920 ते 1940 हा रविकिरण मंडळाचा बहराचा काळ होता. 9 सप्टेंबर 1923 रविकिरण मंडळाच्या किरणचं प्रथम प्रकाशन झालं आणि मंडळ स्थापन झालं. या मंडळाच्या छत्रछायेखाली सोपानदेवांची कविता निर्माण झाली. या मंडळातील कवी यशवंत, कवी गिरीश यांच्याशी सोपानदेवांची अधिक जवळीक होती. त्यांची छाया आणि माया सोपानदेवांना लाभली. त्यामुळं सहजपणानं या कवींच्या वैशिष्ट्यांचा प्रत्यय सोपानदेवांच्या कवितेत आढळतो. यशवंतांच्या काव्यगायनाची कलाही त्यांनी आत्मसात केली होती. त्यांनी आपल्या कवितेत खानदेशी भाषेचा वापर केलेला दिसतो. सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेली जानपद गीतं प्रभावी आणि विलोभनीय आहेत. तिघांच्या 3 तऱ्हा, 9 कवीचे मनोगत, निळा संज्ञाप्रवाह, मी ताक पितो, टांगटिंग टिंगा अशा काही विनोदी कवितेतून त्यांनी नवकाव्याचा उपहास केलेला आहे. जय जय भारत, यावे नव महाराष्ट्रा, उद्याचा नवा महाराष्ट्र, महाराष्ट्र गीत यातून त्यांची महाराष्ट्राविषयीची आत्मीयता आणि सुधारणावादी दृष्टिकोन व्यक्त झालेला आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी मायमाती याबद्दल त्यांच्या मनातला नितांत आदरभाव त्यांच्या कवितेतून प्रकट झालेला आहे. सोपानदेव चौधरी यांच्या कवितेतील विनोदी रचना रसिकांच्या टाळ्या मिळवत असत. तत्कालीन रविकिरण मंडळातील कवींच्या रचनेतील दोष अनुकरणामुळे सोपानदेवांच्या निर्मितीमध्येही दिसून येतात. सामान्य दर्जाचा कोटीबाजपणा, लोकानुनय करण्याची मानसिकता, चलती का नाम गाडी त्यांना प्रिय असल्यामुळं त्यांची कविता टाळ्या घेत असे पण हृदयस्पर्श करीत नसे. वेगवेगळ्या युक्त्या वापरून कविता श्रेष्ठ करता येत नाही. त्यासाठी निकोप काव्यदृष्टी, तरल भावसंवेदना, मोठा आशय शोधण्याची मानसिकता कवीजवळ असावी लागते. सोपानदेव उत्तम काव्यगायन करीत पण कृत्रिमतेमुळं आणि तांत्रिकतेमुळं त्यांच्या कवितेनं प्रतिभेची उंची गाठली नाही. असं असलं तरी सोपानदेव चौधरी यांची कविता त्या काळात सामान्य वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 6:45 झालेले आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.
2: काय करायचं हे बघूया. कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्ट पुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार

0: त्याच्या कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल। सकाळचे 6:50 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर।
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आतापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो, त्याचबरोबर स्थानिक

0: जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का? कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाण्यांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशा शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे, हायब्रिड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रिड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत, जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेले असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रिड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो, कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीकही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो, खूपदा ही हायब्रिड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात, कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात, पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकतो हे ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. हायब्रिड बियाणे जे आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात. पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास ऑपर वगैरे आहेत जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात. जी पारंपरिक बियाणी जी आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेला आहे.
0: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
1: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रिड बियाणी वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय, जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल, तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी, तिथल्या दुष्काळ म्हणा, तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
0: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: खूप खूप धन्यवाद सर.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10
3: श्रोते हो, तसं आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोनही कार्यक्रम ऐकलेत. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 6:55 झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. 1 जानेवारी हा जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो. 1824 मेक्सिको या देशानं नवीन राज्यघटना स्वीकारली आणि ते प्रजासत्ताक बनलं. मराठा साम्राज्याचे 8वे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचं निधन झालं 1847 दिवस आजचा. रामचंद्र शुक्ला जे भारतीय इतिहासकार आणि लेखक म्हणून मानले जातात यांचा जन्म झाला 1884 आजच्याच दिवशी. फ्रेंच शिल्पकार आणि जगविख्यात स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार फ्रेडरिक ऑग

मास्टे वाथोल्डी यांचं निधन झालं 1904 साली आजच्या दिवशी। प्रख्यात शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा आज जन्मदिन। प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा आज जन्मदिन। रंगभूमीवरचे प्रख्यात गायक आणि नट केशवराव भोसले यांचं निधन झालं 1921 साली आजच्या दिवशी। अमेरिकन पत्रकार आणि लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म झाला 1928 साली दिवस आजचा। आपल्या केवळ 28 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटात काम करणारे, 4 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार विजेते, मराठी चित्रपट अभिनेते आणि पार्श्वगायक संगीतकार अरुण सरनाईक यांचा जन्म 1935 साली आजच्याच दिवशी झाला। रेवण समूहाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण पुरस्काराचे विजेते आणि तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार विजेते विजयपद सिंघानिया यांचा जन्म 1938 साली आजच्याच दिवशी झाला। पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 याचं प्रक्षेपण आजच्याच दिवशी 1957 झालं। या घटनेपासूनच अंतराळ युगाचा प्रारंभ झाला। प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र आणि कवी सोपानदेव चौधरी यांचं निधन झालं 1982 साली आजच्याच दिवशी। प्रख्यात संगीतकार गायक व नट संगीत भूषण पंडित राम मराठे यांचं निधन 1989 साली आजच्या दिवशी। पर्यावरण संरक्षणाचा प्रोटोकॉल स्वाक्षरीसाठी खुला झाला। अंटार्क्टिक करार म्हणून या नावाने तो ओळखला जातो, तोही आजच्याच दिवशी 1991 साली झाला। सध्याच्या भारतीय क्रिकेट चमूतील क्रिकेटपटू ऋषभ पंत यांचा जन्म 1997 साली आजच्या दिवशी। भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते एडिडा नागेश्वर राव यांचं निधन 2015 साली आजच्याच दिवशी। मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रख्यात अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं 2025 मध्ये, दिवस आजचाच अर्थात 4 ऑक्टोबर। तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच।

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

0: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: शकताय फोन उचला एफएम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे।

0: शारीरिक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी,
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो. या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रुतीहो, ठीक 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या

क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला काही महत्त्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातम्या ठीक 7:10 मिनिटांनी. प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.

0: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
1: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
0: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यज्ञ, 40 गावच्या स्वयंउदित प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध। प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहेत। ठळक बातम्या। मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता, 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4th स्थानावर, अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार। आता सविस्तर बातम्या। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे। मराठी AIच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते। यावेळी फडणवीस म्हणाले,
5: 2024 साली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शिक्कामोर्तब केलं आणि आपली माय मराठी ही देशातली एक अभिजात भाषा म्हणून एक प्रकारे तिला तो दर्जा प्राप्त झाला। चक्रधर स्वामींच्या काळामध्ये ज्याला आद्य ग्रंथ म्हणतात तो माहीम भटांनी लिहिलेला लीळा चरित्रासारखा ग्रंथ असो की ज्ञानेश्वर

0: पुण्यात असलेली ज्ञानेश्वरी असो, तुकाराम महाराजांनी ओव्यांच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून दिलेलं ज्ञान असो, या प्रत्येक गोष्टीने आपल्या माय मराठीचं महात्म्य हे आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्यासोबत स्वभाषेचा नारा देखील दिला आणि पहिल्यांदा मराठी भाषेकरता संपूर्ण राजकारभार मराठीत चालला पाहिजे आणि त्याकरता मराठी राजभाषा कोश निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर आपली मराठी आहे. एक प्रकारे जागतिक अशा पद्धतीची आपली मराठी आहे.
1: पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन देखील लंडनमध्ये आयोजित केलं जाणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील हेत इथं पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भालचंद्र साठे यांनी काल ही माहिती दिली. हेत इथं आयोजित नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असतो निकाल नागपुरात सांगितलं. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक, उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या नागपूर केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. बावनकुळे यांनी काल अकोला जिल्ह्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात पुण्यात कालही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. मात्र या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांमुळे आंदोलनात 2 ते 3 गट तयार झाल्याचं चित्र आहे. शहराच्या विविध भागात झालेल्या आंदोलनाला काल विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊयात ईशान्य भारतातील विकासाची यशोगाथा.
2: देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 6 दशकं उलटून गेल्यानंतरही ईशान्येकडील राज्य विकासापासून वंचित राहिली, कारण त्यांचं भौगोलिक अंतर हे आव्हान असल्याचं कारण दशकानुदशक पुढे करण्यात येत होतं. तिथल्या अनेक राज्यांच्या राजधानीच्या शहरापर्यंतही रेल्वे मार्गही पोहोचले नव्हते. अशीच अवस्था काश्मीर खोऱ्याचीही होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता ईशान्येकडील राज्य देशातील सर्वाधिक वेगानं प्रगती करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनली आहेत. विकासाची नवी यशोगाथा इथं लिहिली जात आहे. इथल्या राज्यांच्या राजधानीची एकामागून एक शहर या स्थितीतून बाहेर पडली आहेत. अगरतळा आणि नहार लगून पर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पोहोचले आणि सप्टेंबर 2025 मध्ये बैराबी सैरांग मार्गामुळे आयझॉल शहरही रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं, ज्यामुळं मिझोरामला पहिली रेल्वे मिळाली. काश्मीरच्या बाबतीत मात्र थोडा अधिक वेळ लागला. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्यास 28 वर्ष लागली. चिनाब नदीवर यासाठी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे आता हिवाळ्यातही काश्मीरचा संपर्क तुटत नाही. पूर्वी जिथं पोहोचणंही कठीण होतं तिथं आता सहज पोहोचणं शक्य झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
1: अहिल्यनगर इथल्या स्नेहालय संस्थेच्या वतीनं दिले जाणाऱ्या बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. बालिका आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेली 65 वर्षे कार्य करणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंतताई चव्हाण, फासे पारधी आणि अन्य वंचित समूहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात कार्य करणारे मतीन भोसले आणि जळगाव जिल्ह्यात HIV बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर भारती पाटील यांना यंदा सन्मानित केलं जाणार आहे. 50,000 रुपये, सन्मानपत्र, पुस्तकांचा संच असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थेच्या पूजा दहातोंडे यांनी

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार दिला जाईल. नाशिकच्या नीलवसंत फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रद्धा शृंगारपुरे यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. हिंगोली परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर त्यापाठोपाठ 4.5 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं होतं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानं 162 धावा केल्या. 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-1 अशी

परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर त्यापाठोपाठ 4.5 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं होतं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानं 162 धावा केल्या. 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता होत आहे. भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 89 पदकांची कमाई केली. यामध्ये 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. दरम्यान अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं काल महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. यामुळं ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. हॉकीमध्ये भारतानं पुरुष गटात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता देखील मिळवली आहे. तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये T20च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारतानं सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान समारोप सोहळा जपानमधील नागोया सिटी मिझुको पार्क अथलेटिक स्टेडियम इथं आज होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज निरुधंडा हिची निवड करण्यात आली आहे. हवामान. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबर पर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. दरम्यान आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ॲपवर. आता जर आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं, हे बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
5: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:25 होते आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाच.

0: मराठी।
1: मराठी आपली मरा

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे कार्यालय शब्दकोश आणि परिभाषा कोश याविषयी महत्वाचं काम करत असतं. मराठी भाषेचा शासकीय कामकाजात

0: वापर सुलभ सुबोध व्हावा यासाठी भाषा संचालनालयाने विविध प्रकारचे कोश आणि परिभाषा कोश प्रकाशित केलेले आहेत. त्यापैकी शासन व्यवहार कोश हा शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कोश आहे. आज आपण भाषा संचालनालय या कार्यालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर यांच्याकडून शासन व्यवहार कोशाविषयीची माहिती जाणून घेऊया. साबळे सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, भाषा संचालनालयाचं कोश विषयक जे कार्य चाललेलं आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. हे कार्य कसं चालतं याविषयी जरा सांगा.
1: लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे ही जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाने 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना केली. शासनाने 1964 मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. मराठीला आपली राजभाषेची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता यावी, शासन व्यवहाराचे ती सर्वोपरी कार्यक्षम असे माध्यम ठरावी आणि आजच्या प्रगत व समग्र लोकजीवनाशी समग्र असा प्रशासन व्यवहार पेलता येईल एवढे सामर्थ्य मराठी भाषेला मिळवून देणे ही पहिली गरज होती. या दृष्टीने शासनाने मराठीच्या विकासासाठी मराठीतील प्रथित यश भाषा तज्ज्ञांचा व कोश तज्ज्ञांचा समावेश असलेले भाषा सल्लागार मंडळ 1961 मध्ये स्थापन केले. त्याचबरोबर 1997 मध्ये भाषा सल्लागार समितीची स्थापना देखील केली. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने शासन व्यवहार, मानव्य विद्या, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील शब्दकोश, परिभाषा कोश, शब्दावल्या, प्रमाणलेखन, नियमावली, मराठी लघुलेखन व टंकलेखन आदी विषयांवरील 52 प्रकाशने प्रकाशित केलेली आहेत. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवरील परिभाषा कोशांच्या उपसमित्यांची स्थापना केली असून या उपसमित्यांच्या माध्यमातून जवळपास 3 लाख इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. माननीय डॉक्टर उदय सामंत मंत्री मराठी भाषा, माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव मराठी भाषा विभाग यांच्या प्रेरणेने व माननीय अरुण गीते भाषा संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन नवनवीन परिभाषा कोश निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे.
0: सर, शासन व्यवहार कोश हा शब्द नेहमी ऐकला जातो, तर शासन व्यवहार कोश म्हणजे नेमकं काय आणि तो कसा वेगळा आहे याविषयी जरा सांगा.
1: शासन व्यवहार कोश याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित, सुसंगत, सुलभ व अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासनोपयोगी द्विभाषी कोश आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयीन विभाग, शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील कामकाज, पत्रव्यवहार, विधानमंडळात सादर केली जाणारी विधेयके, अध्यादेश, शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रके, अहवाल, टिप्पण्या, प्रशासनिक लेखन इत्यादींमध्ये मराठी भाषेचा प्रभावी, अचूक व सुलभ आणि एकसंध असा वापर व्हावा हा शासन व्यवहार कोशाच्या निर्मिती मागील मुख्य उद्देश आहे.
0: अच्छा, म्हणजे शासकीय कामकाजासाठी तो शासन व्यवहार कोश वापरला जातो किंवा जावा ही कल्पना आपल्याला अभिप्रेत आहे. आता हा शासन व्यवहार कोश तयार करण्याची आवश्यकता मुळात का भासली याविषयी सांगा.
1: महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शासन व्यवहारातील मराठीचा वापर वाढवणं हे महत्वाचं भाषिक आणि प्रशासकीय उद्दिष्ट होतं. शासन व्यवहार कोश हा मे 1973 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला. सुरुवातीला शासकीय कामकाजामध्ये इंग्रजी भाषेतील अनेक संज्ञा, पदनामे आणि वाक्प्रयोग रूढ झाले होते. आता उदाहरणार्थ चीफ सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, क्लर्क यांसारख्या पदनामांसाठी एकरूप अशी मराठी पदनामन होती. शासन व्यवहार कोशाच्या माध्यमातून आणि पदनाम कोशाच्या माध्यमातून या पदनामांना नेमके पर्याय देण्यात आले. चीफ सेक्रेटरी म्हटलं की मुख्य सचिव, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी म्हटलं की अपर मुख्य सचिव, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटलं की अपर जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हटलं की जिल्हाधिकारी हे मराठी पर्याय आता प्रशासनामध्ये, शासकीय कामकाजामध्ये सर्रासपणे वापरले जात आहेत. काही ठिकाणी
0: सर्वमान्य झाले
1: सर्वमान्य झालेले आहेत. काही ठिकाणी

0: ॲडिशनल कलेक्टरसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी हा शब्द देखील वापरला जातो, परंतु पदनाम कोशामध्ये त्याचा प्रमाणित अर्थ अपर जिल्हाधिकारी असा आहे आणि तसाच तो वापरायला हवा. मॅडम, दुसरं असं की महाराष्ट्र शासनाची जी विविध शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परिभाषेमध्ये एकरूपता नव्हती. उदाहरणार्थ रजिस्ट्रार हे पदनाम आहे, आता त्याचं मराठी पदनाम हे कुलसचिव, निबंधक, प्रबंधक अशा तीन प्रकारे त्या पदनामाला अर्थ दिला जातो. परंतु कुलसचिव हे पदनाम कुठं वापरावं, निबंधक हे पदनाम कुठं वापरावं, प्रबंधक हे पदनाम कुठं वापरावं यामध्ये एकरूपता नव्हती. परंतु या शासन व्यवहार कोशामुळे आता सर्व कार्यालयांमध्ये ही जी पदनामं वापरली जातात त्यामध्ये एकरूपता आली. उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार या पदनामासाठी आपण कुलसचिव वापरतो, न्यायालयांमध्ये प्रबंधक वापरतो आणि जी नोंदणी कार्यालय आहेत तिथं आपण निबंधक वापरतो. म्हणजे या कार्यालयांमधील परिभाषेमध्ये एकरूपता आलेली आहे.
1: सर, शासन व्यवहार कोश जो तयार करण्यात आला तर तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय होता आणि तो सफल झाला आहे का?
0: त्याचा जो मुख्य उद्देश होता की शासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा प्रमाणित, अचूक, सुसंगत आणि प्रभावी वापर घडवून आणणं, तर हा जो काही उद्देश आहे हा उद्देश पूर्णतः सफल झालेला आहे. आता तो कसा सफल झाला हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ ज्या काही इंग्रजी प्रशासनिक संज्ञा होत्या त्या संज्ञांना एकरूप मराठी पर्याय याच्यामुळे दिले गेले. उदाहरणार्थ पॉवर हा शब्द आहे, पॉवरला आपण मराठीमध्ये अधिकार म्हणतो, काही ठिकाणी शक्ती हा शब्द देखील वापरला जात होता, परंतु आता प्रशासनामध्ये पॉवर म्हटलं की अधिकार हाच मराठी पर्याय त्याच्यासाठी वापरला जातो. प्रोव्हिजनला तरतूद हा देखील शब्द वापरला जातो आणि उपबंध हा देखील मराठी पर्याय वापरला जातो. परंतु अलीकडं प्रोव्हिजन म्हटलं की तरतूद हाच एकरूप असा त्याला मराठी पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे या शासन व्यवहार कोशामुळे काय झालं की संदर्भानुसार मराठी पर्यायांचा वापर करणं सोपं जाऊ लागलं. सँक्शनला मंजुरी म्हणायचं की मान्यता म्हणायचं, मग सँक्शन म्हटलं की मंजुरी, हाच मराठी पर्याय शासकीय कार्यालयांमध्ये आता रुजलेला आहे. म्हणजे एखादी इंग्रजी संज्ञा वापरत असताना त्या संज्ञेमध्ये ज्या वेळेला मराठी पर्याय वापरले जातात त्यावेळेला अर्थाचा अनर्थ होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाते आणि हा जो शासन व्यवहार कोश तयार करतानाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला जो काही भाषिक दुरावा आहे तो भाषिक दुरावा या शासन व्यवहार कोशामुळं कमी झालेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रशासकीय संज्ञा वापरल्या जातात त्या वापरामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक संदिग्धता होती, या शासन व्यवहार कोशामुळे ही संदिग्धता आता कमी झालेली आहे. त्यामुळं शासन व्यवहार कोश तयार करण्यामाग शासनाचे जे काही मुख्य उद्देश होते ते उद्देश यामुळे सफल झालेले आहेत.
1: सर, अगदी छान सांगितलं. आपण आता शासन व्यवहार कोश निर्माण झाल्यानंतर याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कसा त्याचा उपयोग होतो किंवा काय त्यातून साध्य होतं हे जरा थोडं उदाहरणासह सांगा.
0: हो, नक्कीच मॅडम. शासन व्यवहार कोशाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकरूप परिभाषा. म्हणजे शासनामध्ये जी इंग्रजी भाषा आहे किंवा ज्या इंग्रजी संज्ञा आहेत ज्या संज्ञा शासकीय कामकाजामध्ये वापरल्या जातात परंतु त्याचे अर्थानुसार मराठी पर्याय वेगवेगळे होतात. मग उदाहरणार्थ विधी व न्याय व्यवहारामध्ये ऍक्ट म्हटलं की अधिनियम, बिल म्हटलं की विधेयक, नोटिफिकेशन म्हटलं की अधिसूचना, GR म्हटलं की शासन निर्णय, ऑर्डिनन्स म्हटलं की अध्यादेश, लॉ म्हटलं की कायदा, म्हणजे अशा पद्धतीची आता एकरूप परिभाषा या शासन व्यवहार कोशामुळं निर्माण झालेली आहे. म्हणजे ऍक्ट म्हटलं की कायदा किंवा अधिनियम असा संभ्रम आता होत नाही. ऍक्ट म्हटलं की अधिनियम हाच पर्याय सर्रास वापरला जातो, बिल म्हटलं की विधेयक हाच पर्याय सर्रास वापरला जातो. शासन व्यवहार कोशाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शब्दकुळे. आता तुम्ही मॅडम विचाराल की शब्दकुळ म्हणजे काय. आता शब्दकुळ म्हणजे जवळजवळ समानार्थी शब्दांची मालिकाच आहे असं वरवर भासतं, परंतु

0: शब्दकुळांमध्ये आशयाच्या दृष्टीनं एक प्रकारचा सूक्ष्म भेद असतो. शब्दकुळातील शब्दांची आधारभूत कल्पना जरी एक असली तरी ते शब्द वेगवेगळ्या संदर्भानुसार व संकेतानुसार सूक्ष्म अर्थछटा व्यक्त करतात व आपली भिन्नता दर्शवून देत असतात. उदाहरणार्थ कॅन्सल हा एक शब्द आहे. कॅन्सलचा अर्थ होतो रद्द करणं. परंतु त्याचबरोबर मराठीमध्ये नाहीसा करणं, शून्य ठरवणं, विधी अग्राह्य ठरवणं, निरसित करणं अशा प्रकारचे देखील त्याला समानार्थी शब्द आहेत. परंतु त्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे. कॅन्सल म्हटलं की रद्द करणं, अबॉलिश म्हटलं की नाहीसा करणं, इनव्हॅलिड म्हटलं की विधेयग्राह्य ठरवणं, रिपील म्हटलं की निरसित करणं अशा प्रकारचे सूक्ष्म भेद त्याच्यामध्ये आहेत. म्हणून या शासन व्यवहार कोशामध्ये जी शब्दकुळं दिलेली आहेत ती शब्दकुळं अतिशय महत्वाची आहेत. त्या शब्दकुळांमधून सूक्ष्म प्रकारचा भेद आपल्या लक्षात येतो आणि शब्दकुळं हे या शासन व्यवहार कोशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. शासन व्यवहार कोशाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं नेमकेपणा व अचूकपणा.
1: अगदी बरोबर.
0: इंग्रजी संज्ञांना अर्थाच्या दृष्टीनं निश्चित, नेमके, अचूक मराठी पर्याय दिलेले आहेत. म्हणजे त्या पर्यायांचा वापर करताना अर्थाचा अनर्थ होत नाही. आता आणखीन शासन व्यवहार कोशाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शासन व्यवहार कोशामध्ये अलीकडे सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. आता या सुधारित शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ आणखी 7 ते 8 हजार शब्दांची नव्यानं भर घालण्यात येणार आहे. तसेच शासन व्यवहार कोशाचं भ्रमणध्वनी उपयोजक देखील तयार करण्यात आले, ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत. संदीप साबळे सर, आज आपण इथं आलात आणि शासन व्यवहार शब्दकोश या विषयावर आम्हाला खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: Aquí.
1: Aquí.
2: श्रुतीहो, आता आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रमावेळी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
3: कुठे आहे
4: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
3: हे तर झटपट काम आहे.
4: कसं?
3: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
4: आणि बाकी चेंजेस?
3: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
4: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते
5: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
2: श्रुतीहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. यावेळी ठीक 7:42 आणि 6 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
1: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल. 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया अरुण दाते यांचा स्वर. शब्द आहेत शंकर वैद्य यांचे आणि संगीत नियोजन हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतरचं गीत ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत सौमित्र यांचे आणि संगीत नियोजन मिलिंद इंगळेच यांचं.

श्रोतेहो, आता ऐकूया आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे ललित बापट यांची आणि संगीत नियोजन अशोक पत्की यांचं.

श्रुतीहू अजित कडकडे यांचा हा स्वर होता आणि ललिता बापट यांचीही शब्दरचना होती. यासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या अर्थात समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं येत्या 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉक्टर काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्य प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राधामोहन सिंह संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायती राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उल्का करतील. या समित्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून लागू होईल. गेल्या दशकात आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताची आर्थिक ताकद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 5व्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. सरकारनं GST, दिवाळखोरी, नादारी संहिता तसंच 4 कामगार संहितांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यप्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतानं गेल्या 4 वर्षात

देशातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली आहे. मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी ही 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज, ओडिशाचं आणि गुजरातचं केंद्रीय विद्यापीठ इथं स्थापन केली जातील. या केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये भारतातील अभिजात भाषांचा अभ्यास, संशोधन आणि जतन यांच्यासाठी संस्थात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. 19वी प्रवासी भारतीय दिवस परिषद पुढील वर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार असून त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, युवा नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, नवोन्मेषक आणि इतर संबंधित घटक एकत्र येतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. वेगानं बदलत जाणाऱ्या भूराजकीय, तांत्रिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार नियामक चौकटीमध्येही आवश्यक ते बदल करण्याची गरज नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या आर्थिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. जोखीम नियंत्रित करताना नवोन्मेषक स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना देणारी प्रभावी नियामक व्यवस्था विकसित करणं हे धोरणकर्त्यांसमोरचं आव्हान आहे असं गौबा यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधून बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्ताच्या कार्यवाहांना प्रमुखांना बोलवून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून 3 व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्यांना परत जाण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी त्याचं पालन केलं नाही, त्यामुळं सीमा सुरक्षा दलानं त्यांच्यावर कारवाई केली. या सीमापार घुसखोरीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची आणि यात पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या सहभागाची चौकशी करून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात औपचारिक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मच्छार यांनी हवाई हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगासाठी मच्छार हे नायक असल्याचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले. कॅप्टन मच्छार यांची तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे उपपरराष्ट्र मंत्री क्रिस्टोफर लँडाऊ यांनीही भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार आणि इतरांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. फ्लाय दुबईच्या विमानासह वैमानिकात दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचं UAE अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या 2 माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध 3,750 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण या 3 माजी अधिकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी निगडीत आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेची 94 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या हंजर बायोटेक एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि हमीदार यांच्या विरुद्धही केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणेनं गुरुवारी मुंबईत कंपनीच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत

0: नेहानं काल 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली. या दमदार कामगिरीमुळे एकूण पदतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असून देशाची एकूण पदकांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. काल हॉकीमध्येही भारतानं मलेशियाचा 5-1 असा पराभव करत पुरुषांच्या गटातील सुवर्ण पदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही निश्चित केली. निशिन इथं झालेल्या पुरुषांच्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय संघानं 6 गड्यांच्या बदल्यात 211 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 61 धावा केल्या. भारतानं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्ण पदक पटकावलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकवलं. त्यानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाचा जागतिक विजेता चोंग सोंग हान याचा 11-7 असा पराभव केला. महिलांच्या रिकव्हर तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहाडनं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स महिलांच्या वैयक्तिक गटात आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीपटू अंतिम पंघालनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक निश्चित केलं. दीपक पुनियानं पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मंगोलियाच्या गंगखुयानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं. तिरंदाज नीरज चौहानला पुरुषांच्या वैयक्तिक रेकॉर्ड स्पर्धेत कांस्य पदक मिळालं. दरम्यान 2 आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांची आज संगता होत असून स्पर्धेचा समारोप सोहळा जपानमधील नागोया शहरात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग तसंच छत्तीसगड तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज केरळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 8:41 आणि 39 सेकंद झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची एक ही फिल्म से. अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऐकवित असतो एकाच सिनेमातील चित्रपटातील काही गाणी. आणि आज तुमच्याकरता आणलेला चित्रपट आहे तो म्हणजे देव आनंद आणि वहिदा रहमान अभिनीत गाईड हा चित्रपट. 6 फेब्रुवारी 1965 प्रदर्शित झालेला RK नारायण यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. या चित्रपटाचे निर्माते होते देव आनंद, तर दिग्दर्शन केलं होतं विजय आनंद यांनी. ऐकूया याच चित्रपटातील काही गाजलेली आणि लोकप्रिय गाणी.

श्रुती हो 14व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये गाईड या चित्रपटाला 9 नामांकन मिळालेली होती आणि पैकी 7 पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. ते 7 पुरस्कार होते सर्वोत्कृष्ट चित्रपटकर्ता विजय आनंद, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय आनंद, सर्वोत्कृष्ट अभिनेता देव आनंद, सर्व

उत्कृष्ट अभिनेत्री वहीदा रहमान, सर्वोत्कृष्ट पटकथा आर के नारायण, सर्वोत्कृष्ट संवाद विजय आनंद आणि सर्वोत्कृष्ट छायांकन फली मिस्त्री, असा हा गाजलेला चित्रपट म्हणजे गाईड। ऐकूया या चित्रपटातील पुढलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये।

श्रुती हो या चित्रपटातील गीत लिहिली होती शैलेंद्र यांनी आणि संगीत दिलं होतं SD अर्थात सचिन देव बर्मन यांनी. ऐकूया या चित्रपटातील पुढलं गीत जे चित्रित करण्यात आलेलं आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा किल्ला अर्थात चित्तोडगड. राजस्थानमधील चित्तोडगडच्या किल्ल्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गीत.

श्रोते हो, हा होता कार्यक्रम एक ही फिल्म से आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकली 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या गाईड या चित्रपटातील काही गीत. पुन्हा आपली भेट होईल अशाच एका कार्यक्रमातून कधीतरी, पण आजच्या या कार्यक्रमापुरती मला द्या रजा. नमस्कार.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 9:10 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. पुन्हा आपली भेट होईलच ठीक 10 आपल्या इतर कार्यक्रमांकरिता. पण तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमाचा. पुन्हा भेटू ठीक 10.

0: भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना।
1: FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: समय 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, पुन्हा तुमचं आपल्या प्रसारणामध्ये स्वागत करतो आहे। ठीक 10:55 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गा।

0: शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर
1: श्रोते हो, आजच्या लोक जागर या कार्यक्रमात ऐकूया मासळी मूल्यवर्धनातून मत्स्य पदार्थ निर्मिती, रोजगार, उद्योग आणि बाजारपेठेच्या नव्या संधी या विषयावर प्राध्यापक डॉक्टर रोहिणी मुगले यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे।
2: श्रोते हो नमस्कार, कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मासळी म्हणजे केवळ खाद्यपदार्थ नव्हे तर रोजगार, उद्योग आणि आर्थिक विकासाची मोठी संधी आहे। ताज्या मासळीवर प्रक्रिया करून फिश कटलेट, पिकल, नगेट्स, सॉसेस, वळवलेले मत्स्यपदार्थ अशा विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करता येते। त्यातून मासळीला अधिक बाजारमूल्य मिळण्यासोबतच महिला, युवक आणि नवउद्योजकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात। मासळीचे मूल्यवर्धन करून दर्जेदार मत्स्यपदार्थ कसे तयार करता येतात आणि त्यातून व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे प्राध्यापक डॉक्टर रोहिणी मुगडे मॅडम यांना। मॅडम सहाय्यक प्राध्यापक या पदावर मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे कार्यरत आहेत। या क्षेत्रामध्ये त्यांना अध्यापनाचा 5 वर्षाचा अनुभव आहे। त्यांनी आपली PhD मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयात पूर्ण केलेली आहे। मॅडम आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार।
3: नमस्कार सर।
2: मासळी मूल्यवर्धन म्हणजे नेमकं काय आहे? पारंपरिक पद्धतीने मासळी विक्री आणि मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ यामध्ये नेमका काय फरक आहे?
3: सर्वप्रथम आपण हे पाहूयात की मासळी मूल्यवर्धन म्हणजे काय। तर मासळी मूल्यवर्धन म्हणजे जी कच्चा मासळी असतात किंवा ताजी मासळी असते त्यावरती आपण योग्य प्रक्रिया करून तिचे चविष्ट, पौष्टिक, सुरक्षित, आकर्षक

0: रोमांचक आणि अधिक काळ टिकणारे पदार्थ तयार करतो, ह्या प्रक्रियेला आपण मूल्यवर्धन म्हणतो.
1: म्हणजे मासे विकणे म्हणजे थोडक्यात कच्चा माल विकणे आणि त्याच्यावर योग्य प्रक्रिया करून आपण त्याचे पदार्थ करून जर विकले तर त्याचे मूल्यवर्धन होईल.
0: yes.
1: आणि कच्च्या मालाला जेवढा भाव मिळतो त्याच्या दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा अधिक भाव आपल्याला मिळू शकतो.
0: हो,
1: महत्वाची गोष्ट म्हणजे मासळीचे मूल्यवर्धन करण्याची गरज का निर्माण झाली आणि त्यामुळे मत्स्य उत्पादक आणि मच्छीमारांना कोणते आर्थिक फायदे मिळू शकतात.
0: याचे प्रमुख कारण म्हणजे मासळी हा एक अत्यंत नाशवंत खाद्यपदार्थ मानला जातो. तर याला जर योग्य तापमानाची साठवणूक आणि अन्न प्रक्रिया जर केली नाही तर मासे हे लवकर खराब होऊन जातात. तर त्यामुळे एक मूल्यवर्धन हा एक त्याच्यासाठी एक नवीन म्हणता येईल की माशांची नासाडी जी आहे
1: म्हणजे नाशवंत पदार्थ आपण टिकवू शकतो.
0: नंतर दुसरं महत्वाचे कारण आहे की ग्राहकांच्या बदलत्या गरजा. म्हणजे आजकालच्या ग्राहकांना स्वच्छ तयार करण्यास सोपी आणि खाण्यास तयार किंवा कमी वेळेत तयार झालेली उत्पादने आवडतात. त्यामध्ये आपण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थामध्ये आपण म्हणता येईल की कटलेट आहे, पकोडा आहे, फिश कबाब आहे, लोणचं आहे, पापड आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे रेडीमेड आपण तयार करून देऊ शकतो.
1: रेडी टू इट आहे.
0: तिसरं म्हणजे यामुळे काय होतं की मत्स्य उत्पादक आहेत किंवा मच्छीमारांच्या ज्या आर्थिक दृष्ट्या त्यांना अनेक फायदे मिळू शकते. रेडी टू इट किंवा रेडी टू कुक पदार्थ बनवून विकले तर त्यांना आर्थिक दृष्ट्या ते सबळ होऊ शकतात, त्यांचं सक्षमीकरण होऊ शकतं.
1: आता जसं तुम्ही बोलताना अनेक पदार्थाची नावं घेतली की वेगवेगळे पदार्थ या मासळीपासून आपल्याला तयार करता येतात, तर ताजी मासळी सोडून मूल्यवर्धनातून कोणकोणते मत्स्य पदार्थ तयार करता येतात त्याची काही उदाहरणे सांगा.
0: मूल्यवर्धित मत्स्य पदार्थामध्ये म्हणजे आता असं पाहायला गेलं तर आजकाल फास्ट फूडचा म्हणजे युग आहे.
1: बरोबर.
0: त्या फास्ट फूडच्या युगामध्ये आपण माशांपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि ते पदार्थ आम्ही ट्रायल बेसिसवर म्हणजे करूनही पाहिलेले आहेत आणि त्या ग्राहकांचे जे प्रतिसाद आहे तोही आम्ही बघितलेला आहे. तर यामध्ये सर मूल्यवर्धित मत्स्य पदार्थामध्ये कटलेट आहे, फिश कबाब आहे, फिश मोमोज आहेत, नंतर फिश पराठा आहे, फिश पिझ्झा आहे. हे पदार्थ आपण बनवू शकतो मूल्यवर्धनातून. तर ह्या पदार्थाला मागणी आहे. तसेच फिश फिंगर्स आहेत, ह्या सगळ्या पदार्थांना खूप मागणी आहे. आणि आतापर्यंत जे मी सांगितले ते फास्ट फूड आहेत, पण यामध्ये जास्त काळ टिकवणारे पदार्थ पण आपण बनवू शकतो. जसं घरी आपण लोणचं बनवतो तसं माशांपासून पण लोणचे बनवणे, नंतर आपण ठेचा बनवतो ते पण, नंतर आपण माशांपासून पापड पण बनवू शकतो, चकली आहे, नंतर माशांपासून शेव पण बनवू शकतो. म्हणजे एक 10-15 दिवस टिकणारे पदार्थ आपण इझिली माशांपासून बनवू शकतो. म्हणजे ह्या मूल्यवर्धनातून म्हणजे एकच पदार्थ फोकस न करता आपण जर अनेक पदार्थांना फोकस करून जर पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
1: मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी कच्च्या मालाची निवड करावी लागते, म्हणजे आपल्याला मासे निवडावे लागतात. तर कोणत्या महत्वाच्या बाबी त्यावेळेस लक्षात घ्याव्या?
0: पहिले तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की कच्च्या मालाची जी गुणवत्ता असते त्या गुणवत्तेवरतीच तुमची जी मूल्यवर्धित पदार्थ आहे त्याची गुणवत्ता अवलंबून असते. कच्चा माल जर ताजा असेल तर अशा वेळेला त्या माशापासून जो पदार्थ बनवू नक्कीच तो पदार्थ चविष्ट आणि चांगला होऊन जाईल आणि त्याची साठवणूक क्षमता पण वाढेल. तर त्यामध्ये पहिले आपल्याला बघायचं आहे त्याची प्राथमिकता ही आहे की मासा हा ताजा असला पाहिजे. तर ताजा मासा कसा ओळखायचा? माशांचे डोळे ते क्लिअर आणि चमकदार असतात, हे एक पहिली ओळख आहे त्याची. दुसरी ओळख त्याचे जे गिल्स आहेत तर त्याचा नैसर्गिक कलर हा लाल असतो. तिसरं म्हणजे त्याचं जे मांस आहे आपण वरती प्रेस करून बघितलं तर ते मांस घट्ट लागतं. हा तर ह्या बाबी माहिती असतील तर नक्कीच माशाची गुणवत्ता जी आहे ती आपण ओळखू शकतो. नंतर दुसरं कारण म्हणजे मासळीची प्रजाती आणि त्याचे आकारमान. काही मूल्यवर्धित पदार्थांसाठी जास्त मांस असलेला मासा हा लागतो. आता जसं मिनिमम आपण धरून चाललं तर 1.5 किलोच्या वरती जे वेट असतं तो मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे. तर जेव्हा आपण बाजारात जातो मासा आणायला तर तेव्हा तो मिनिमम 1.5 ते 2 केजीचा असावा. म्हणजे आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे ते पदार्थाला जो मांस लागणार आहे तो चांगल्या प्रकारे मिळून जाईल. त्याच्यामुळे आपली मत्स्य पदार्थ जो आहे तो चांगला बनेल. आणि तिसरं म्हणजे काय, मासळी स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. म्हणजे मासळी कुठून आणली आपण आणि ती योग्य पर्यावरणात वाढलेली आहे की नाही ह्या पण गोष्टीची आपल्याला पडताळणी करणे आवश्यक आहे. तर ह्या 3-4 बाबी ज्या आहेत ह्या बाबी मासळीपासून जेव्हा आपण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ बनवतो तर ह्या बाबी जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
1: कोल्ड चेन, रेफ्रिजरेशन आणि योग्य पॅकेजिंग यांची या उद्योगामध्ये नेमकी काय भूमिका आहे?

0: सर आपण जेव्हा पदार्थ बनवतो आपण पहिलेच म्हणले आहे की मासा हा नाशवंत खाद्यपदार्थामध्ये मोडला जातो, तर या ठिकाणी आपल्याला त्याची जे तापमान आहे माशाचं तापमान आहे किंवा मासा जिथे आपण हँडल करतोय तर तिथलं तापमान ह्या सगळ्या गोष्टीवरती माशांचं जी एक गुणवत्ता आहे ती गुणवत्ता निर्भर करते. त्याच्यामध्ये कोल्ड चेन रेफ्रिजरेशन अँड योग्य पॅकेजिंग ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पहिलं बघूया की कोल्ड चेन काय आहे. कोल्ड चेन म्हणजे काय, तर मासळी पकडल्यानंतर किंवा उत्पादन तयार झाल्यानंतर मासळीपासून जेव्हा आपण मत्स्य पदार्थ तयार करतो ते झाल्यानंतर तो ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत जे आपण आवश्यक ते तापमान म्हणजे कमीत कमी तापमान पाहिजे त्याला ते तापमान जर आपण मेंटेन केलं तर नक्कीच आपलं जे पदार्थ आहे तो योग्य राहील. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण कोल्ड चेन म्हणतो. आणि आपल्याला आपण पदार्थ बनवलाय आणि आपल्याला खूप दूर ठिकाणी द्यायचे किंवा त्याला एक ते दोन महिने आहेत. जसं की काही पदार्थ जे आहेत ते पदार्थ आपण 2 ते 3 महिने ठेवल्यानंतर त्याला आपण विकतो. एक ड्युरेशन आहे. तर अशा वेळी त्या पदार्थाला आपण आपल्याला 2 ते 3 महिने ठेवायचं आहे. तर अशा वेळेला आपण काय करतो रेफ्रिजरेशन करतो. आणि तिसरं काय आहे पॅकेजिंग. की आपण पॅकेजिंग जेव्हा करतो तेव्हा बाहेरची हवा त्याची धूळ म्हणजे बाहेर जी धूळ आहे परिसरात ती धूळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पॅकेजिंगमुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण आपल्या पदार्थाला दूर ठेवतो सुरक्षित ठेवतो. तर हे तीन बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढा आपण माशाच्या गुणवत्तेवर लक्ष देतो.
1: बरोबर. आता हे तर झालं आपल्याला मासा निवडणे त्याच्यापासून मासा टिकवणे आणि वेगवेगळे पदार्थ बनवणे याबद्दल माहिती घेतली. नेमकं हे जे ग्रामीण भागातील महिला युवक किंवा छोटे उद्योजक अगदी लहान स्तरावर मत्स्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय सुरू करू शकतात काय किंवा त्यांना सुरुवातीला कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागेल सुरू करण्यासाठी.
0: तर आपण ग्रामीण भागातील महिलांसाठी किंवा बचत गट आहे किंवा युवक आहेत किंवा छोटे छोटा मोठा उद्योग करणारे जे उद्योजक आहेत तर त्यांना अगदी लहान स्तरावर पण हा मत्स्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय हा सुरू करू शकतात. त्यासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक किंवा मोठ्या उपकरणाची गरज नसते. जे त्यांच्याकडे लहान सामग्री अवेलेबल आहे जसं की याला स्टार्टिंगला आपण उद्योग सुरू करतो त्यावेळेला त्याला काय लागते की छोट्याशा सामग्री जसं की घरातच आपल्या चाकू पण असतो चॉपिंग बोर्ड्स पण असतात नंतर मसाले पण असतात छोटे उपकरण पण असतात. तर ह्या गोष्टी असल्या तरी तो व्यवसाय तो सुरू करतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की त्यांना प्रशिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे. योग्य प्रशिक्षण घेतलं आणि दर्जेदार त्यांना जर ताजा मासा किंवा कच्चा माल मिळाला तर ते नक्कीच छोटा उद्योग सुरू करू शकतात सहजपणे.
1: मॅडम आपला संवाद पुढे चालू राहील. पुढे जाण्यापूर्वी आपल्याला कोणतं गाणं ऐकायला आवडेल.
0: फुलले रे क्षण माझे.

0: श्रोते हो, आपण संवाद साधत आहोत प्राध्यापक डॉक्टर रोहिणी मुंगडे मॅडम यांच्याशी. तुम्ही बोलताना प्रशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. या व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण कुठे आणि कोणत्या स्वरूपात उपलब्ध होते, तसेच प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी शिकवल्या जातात?
1: तर प्रशिक्षण हा पहिला खूप महत्वाचा भाग आहे जेव्हा एक छोटासा उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे. कारण की प्रशिक्षणामुळे काय होतं की त्यांना आपण जो उद्योग चालू करणार आहे तर त्याबद्दल त्यांना एक माहिती मिळते, शॉर्ट मध्ये माहिती मिळते. आता त्याच्यामध्ये प्रशिक्षण हे मत्स्य प्रशिक्षण जे आहे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थाचं, तर हे जवळपासचे जे महाविद्यालय आहेत मत्स्य महाविद्यालय तिथे किंवा मत्स्य व्यवसाय विकास जे ऑफिसेस आहेत त्यांच्या थ्रू पण आपण हे प्रशिक्षण घेऊ शकतो. नंतर कृषी महाविद्यालय आहेत किंवा कौशल्य विकास ज्या संघटना आहेत, म्हणजे कौशल्य विकासावर ज्या ठिकाणी भर दिला जातो अशा ठिकाणी पण हे प्रशिक्षण मिळू शकते. आता हे प्रशिक्षण जे आहे, प्रशिक्षण 2 दिवसाचं असू शकते, 3 दिवसाचं असू शकते किंवा 5 दिवसाचं असू शकते. पण ह्या प्रशिक्षणामध्ये निव्वळ व्याख्यानावरच भर नाही दिला जातो. याच्यामध्ये व्याख्यान कमी आणि तुम्हाला
0: प्रात्यक्षिकावर
1: भर दिला जातो. ह्यामुळे काय होतं, या प्रात्यक्षिकामध्ये त्यांना सर्वप्रथम माशाची स्वच्छता कशी करावी, त्याच्यावर प्रक्रिया कशी केली जाते, नंतर त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये जे त्याचा ताजेपणा आहे तो ताजेपणा कसा ओळखावा, नंतर त्याला साठवणूक कशी करावी, किती वेळात करावी किंवा कोल्ड चेन कशी मेंटेन करावी, नंतर विविध प्रकारचे पदार्थ त्यांना स्वतः करून दाखवले जातात आणि त्यांना स्वतः करायला पण लावतात. अशामुळे काय होतं की त्यांना एक कॉन्फिडन्स त्यांचा लेवल वाढतो आणि ते उद्योग म्हणजे जो आहे व्यवसाय आहे तो करण्यासाठी ते सक्षम होतात.
0: बरोबर, म्हणजे प्रशिक्षणातून त्यांना माहितीपासून ते प्रात्यक्षिकापर्यंत हा पूर्ण प्रवास करतो, त्यांच्याकडून त्या गोष्टी केल्या जातात. आणि सर्वसाधारण हा जो व्यवसाय आहे हा कशा करावा याच्या जास्तीत जास्त माहिती दिली जाते आणि कशी खबरदारी पण घ्यावी, म्हणजे पदार्थ नाशवंत होऊ नये किंवा याच्यामध्ये त्याचा
1: नासाडी कमी कशी करता
0: येईल, त्याचा लॉस होऊ नये सुरुवातीलाच, तर ह्या सर्व बाबीची सूचना प्रशिक्षणामध्ये दिल्या जाते. मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार केल्यानंतर त्यांची बाजारपेठ कशी विकसित करता येते?
1: जे छोटे उद्योजक आहेत किंवा त्यांनी सर्वप्रथम तर प्रशिक्षण हा सगळ्यात म्हणजे महत्वाचा त्यांचा भाग आहे. त्याच्यानंतर त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांना सर्वप्रथम काय करावं लागेल की त्यांच्या जवळपासचा जो मार्केट आहे, बाजारपेठ आहे, त्याचा पहिले त्यांना अभ्यास करावा लागेल. तो अभ्यास केल्यानंतर मग ग्राहकांचा अभ्यास करावा लागेल की म्हणजे ग्राहकांना कोणते पदार्थ आवडतात किंवा कोणत्या पदार्थांना त्यांना प्रतिसाद मिळतो. त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागेल की एक ट्रायल बेसिसवर छोटासा एक स्टॉल टाकून त्यांना तो प्रतिसाद मिळवता येऊ शकतो. तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आता हे AI चा जमाना आहे, तर याच्यामध्ये सर इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून
0: सोशल माध्यम
1: सोशल मीडिया जे आहे त्या सगळ्या माध्यमातून ते त्यांचा उद्योग वाढवू शकतात आणि त्यांची पदार्थाची विक्री पण वाढवू शकतात.
0: बरोबर. मत्स्य पदार्थांच्या पॅकेजिंग वर लेबलिंग, वजन, उत्पादन दिनांक, कालबाह्यता दिनांक आणि इतर आवश्यक माहिती देताना कोणत्या नियमाचे पालन करावे लागते?
1: सर, यामध्ये मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ बाजारात विक्रीसाठी पॅक करताना लेबलिंग आणि पॅकेजिंगचे काही नियम आहेत, ते नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात यासाठी FSSAI जे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आहे त्याचे रेग्युलेशन्स आहेत, त्याचे काही लेबलिंग आणि डिस्प्लेचे रूल्स आहेत, त्या रूलला फॉलो करून त्यांना त्याचे जे नियम आहेत पॅकेजिंगचे हे नियम त्यांना फॉलो करूनच पुढच्या गोष्टी करणे गरजेचे आहे. तर सर्वप्रथम आपण जेव्हा पदार्थ बनवतो, पॅकेजिंग करतो, तर त्या पॅकेजिंगवर जे पदार्थ आहे, ज्या पदार्थाचे आपण पॅकेजिंग केले तर त्याचे नाव पाहिजे पहिले. नावानंतर तो पदार्थ कोणत्या माशांपासून बनवला आहे किंवा तो पदार्थ किती काळापर्यंत आपण खाऊ शकतो, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याची बेस्ट बिफोर, हे आपण जेव्हा कोणताही नॉर्मल पदार्थ घेतो त्यावेळेस आपण पहिले बघतो की याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, ह्याची लास्ट डेट काय आहे, तोपर्यंत आपण वापरू शकतो किंवा किती महिन्यापर्यंत आपण हे वापरू शकतो. जेव्हा हे वापरायला सुरू केलं तर खूप पदार्थ

0: त्यावर लिहिलेलं असते पदार्थाच्या पॅकेजिंगवरती की बेस्ट बिफोर
1: बरोबर
0: 3 मंथ्स,
1: राईट.
0: बेस्ट बिफोर 6 मंथ्स. तर ह्या गोष्टी आपल्या पदार्थाच्या लेबलिंगला येणे बहुत खूप म्हणजे खूप आवश्यक आहे.
1: बर, म्हणजे ह्या सर्व बाबी पण प्रशिक्षणामध्ये सुद्धा
0: सांगितल्या जातात. म्हणजे प्रशिक्षण हा मेन बेस आहे जेव्हा कोणताही उद्योग हे सुरू
1: कशा करायच्या काय करायच्या त्याची माहिती सुद्धा प्रशिक्षणामध्ये दिली जाते आणि त्यानुसार मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात.
0: कारण की सर, जेव्हा आपण योग्य लेबलिंग करतो, ही केवळ योग्य लेबलिंग नसते तर ही ग्राहकाला उत्पादनाबद्दलच एक पारदर्शकता आहे. पारदर्शकता आणि आवश्यक माहिती देण्याचे एक साधन आहे.
1: बरोबर. मत्स्य मूल्यवर्धनाच्या माध्यमातून मच्छीमारांच्या उत्पादनाबरोबरच रोजगार निर्मिती आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला कशी चालना मिळू शकते?
0: आता मत्स्य मूल्यवर्धन आहे तर यामध्ये मूल्यवर्धन किंवा कोणताही आपण उद्योग सुरू करतो त्यावेळेला आपण एकट्यानेच होत नाही कोणताही उद्योग, त्यामध्ये खूप मनुष्यबळाची गरज असते. जसं एखादा बचत गट आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यावेळेस त्यांना खूप महिलांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे.

0: कसे चालना मिळू शकते?
1: आता मत्स्य मूल्यवर्धन आहे, तर यामध्ये मूल्यवर्धन किंवा कोणताही आपण उद्योग सुरू करतो त्यावेळेला आपण एकट्यानेच होत नाही कोणताही उद्योग, त्यामध्ये खूप मनुष्यबळाची गरज असते. जसं एखादा बचत गट आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यावेळेस त्यांना खूप महिलांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, तसेच जे तरुण पिढीचे मुलं आहेत त्यांची पण आवश्यकता लागेल. तर अशा ह्या माध्यमातून काय होते की त्यांना मासळी आणण्यासाठी कोणीतरी वाहतूक, मासळीचे पदार्थ घेऊन जायचे त्याच्यासाठी काही माणसं लागतील, त्याला स्वच्छ करण्यासाठी काही लागतील आणि काही पदार्थ बनवण्यासाठी काही त्याचे खर्च आणि नफा ह्या गोष्टीसाठी त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. तर त्या माध्यमातून काय होते की त्यांना एक मनुष्यबळही मिळून जाते आणि त्या लोकांना रोजगारही मिळतो. म्हणजे एक मत्स्य मूल्यवर्धन म्हणजे फक्त मत्स्य मूल्यवर्धनच नाही आहे, तर त्यातून रोजगार निर्मिती पण होणे म्हणजे तेवढंच आवश्यक आहे.
0: प्रत्येक टप्प्यावर आपल्याला रोजगार
1: लागतो.
0: बरोबर आहे. म्हणजे माशाच्या निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत त्या
1: प्रत्येक टप्प्यावरती
0: रोजगाराची
1: निर्मिती होते.
0: बरोबर आहे. आणि महिला बचत गटांना हे सर्व करता येते, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा यामध्ये आपल्याला मदत मिळू शकते. तसं हे तर झालं की बचत गटाच्या माध्यमातून, पण शासनाच्या मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजना, अनुदान किंवा आर्थिक सहाय्याचा लाभ घेऊन मूल्यवर्धित मत्स्य पदार्थाचा उद्योग ज्यांना सुरू करायचा आहे त्यांनी काय करावे?
1: तर मत्स्य मूल्यवर्धनाचा उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्ती, महिला बचत गट किंवा छोटे उद्योजक आहेत, यांनी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना आहेत किंवा अनुदान आहेत किंवा बँक कर्जाच्या योजना आहेत याची नियोजनबद्ध माहिती घेणे आवश्यक आहे. नंतर तसेच भारत सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY याच्या अंतर्गत पोस्ट हार्वेस्ट व्यवस्थापन, म्हणजे हे आपलं जे मत्स्य मूल्यवर्धन आहे पोस्ट हार्वेस्ट मध्येच येतं, तर ह्याचं व्यवस्थापन आहे, त्याची प्रक्रिया आहे, त्याचं मूल्यवर्धन आहे, पॅकेजिंग, नंतर साठवणूक आहे, त्याची मार्केटिंग आहे, यांसारख्या बाबींना प्रोत्साहन देते. तर त्यांच्या माध्यमातून ते विविध प्रकल्पांना, विविध प्रोजेक्टला ते अनुदान देतात. तर ह्या सगळ्या गोष्टीची जर नियोजनबद्ध आपण माहिती काढली तर नक्कीच आपल्याला म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या योजनांचा नक्कीच लाभ घेता येतो.
0: बरं. जसं आता अमरावती जिल्हा आहे आणि विदर्भातील मत्स्य व्यवसाय उत्पादकांच्या दृष्टीने मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मितीमध्ये कोणत्या विशेष संधी उपलब्ध आहेत असे आपल्याला वाटते?
1: अमरावती आणि विदर्भ म्हणजे जनरली पाहायला गेलं तर पूर्णच विदर्भ, तर इथे पाणी साठा पण म्हणजे अमरावती जिल्ह्यात स्पेशली सर पाणी साठा चांगला आहे आणि इथे भूजल पातळी ती पण चांगली आहे, त्याच्यामुळे इथे जे गोड्या पाण्यातील जे मासे आहेत, मासे जे आहेत हे मासे सहज उपलब्ध होऊ शकतात, म्हणजे आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात आणि पाहिजे त्या वेळेला. तर त्याच्यामुळे काय की अमरावती डिस्ट्रिक्ट जे आहे आणि स्पेशली विदर्भ, तर इथे मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करणारा चांगलाच म्हणजे वाव आहे.
0: कच्चा माल भरपूरपणे
1: उपलब्ध आहे, त्याच्यामुळे इथे वाव आहे सर त्या गोष्टींना.
0: आणि अमरावती जिल्ह्याचं जर पाहिलं तर त्याचं क्षेत्रफळ आणि एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून आणि तसेच इथून वाहतुकीची व्यवस्था ही पाहिली तर ती बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे
1: म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे सर मार्केटला, म्हणजे जवळपास बाजारपेठ पण उपलब्ध होते आणि कच्चा माल पण मिळतो, त्याच्यामुळे इथे कोणत्याही महिलांनी, महिला बचत गटांनी जर त्यांनी ठरवलं की इथे आपल्याला हा उद्योग सुरू करायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, तर ते इझिली करू शकतात. कारण की त्यांना एक तर बाजारपेठ पण आहे आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा मेळावे आहेत, तर प्रदर्शनी आहे.
0: बरोबर.
1: इथे अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रदर्शनी होते, तर त्या ठिकाणी खूप मोठ्या महिला बचत गटांचा सहभाग असतो, तर अशा प्रदर्शनीमध्ये पण त्यांचे हे जे मत्स्य मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ आहेत हे पदार्थ बनवून विकले तर त्यांना एक लोकांचा प्रतिसाद काय आहे मत्स्य पदार्थांबद्दल ते पण ते जाणून घेतील आणि त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून किंवा विदर्भातून तर जवळपास तर लोक येतात, तर त्यांना सगळ्याच गोष्टींचा तिथे एक अभ्यास होईल आणि त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर छोटा मोठा उद्योग तर आरामात सुरू करतील सर.
0: बरोबर. आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. मत्स्य व्यवसायातील युवक, महिला आणि नवउद्योजकांना आपण काय संदेश द्याल?
1: ह्या मुलाखतीच्या शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की मत्स्य व्यावसायिक व्यवसायातली जी युवक आहेत, महिला आहेत आणि नवउद्योजक आहेत, यांनी मासळीची केवळ विक्री न करता मासळी मूल्यवर्धन करून स्वतःचा व्यवसाय करून एक स्वतःला एक नवी दिशा दिली पाहिजे. म्हणजे आजच्या काळात ग्राहकांना ज्या चविष्ट किंवा पौष्टिक असे जे पदार्थ त्यांना आवश्यक आहेत किंवा त्यांना गरजेचे वाटत आहेत, तर असे पदार्थ आपण आपल्या

0: मत्स्य मूल्यवर्धनातून त्यांना नक्कीच अवेलेबल करून देऊ शकतो आपण. तसेच हे जे उत्पादन आहे, ह्या उत्पादनासाठी जे योग्य प्रशिक्षण आहे, ते योग्य प्रशिक्षण घेऊन योग्य पद्धतीने त्यांनी तो जो त्यांचा जो मूल्यवर्धनाचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सुरू करावा. आणि मासळी मूल्यवर्धन हे केवळ नवीन पदार्थ करणे नव्हे तर उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करून उत्पादन वाढवणे, अन्नाची नासाडी कमी करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे होय. तर आपण सर्वजण मिळून एवढंच म्हणूया की मासळीपासून मूल्यवर्धन, मूल्यवर्धनापासून रोजगार आणि रोजगारातून आर्थिक स्वावलंबन हे ध्येय साध्य करण्यासाठी पुढाकार घेऊया. धन्यवाद.
1: मॅडम, आपण फार छान प्रकारे हे वर्णन केलं की आपल्याला कशा प्रकारे आपला आर्थिक स्वावलंबन साधायचं आहे. हे आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी आपण विविध जे मत्स्य पदार्थ आहे, मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ आहे, हे कसे निर्माण करायचे, त्यासाठी कच्च्या मालाची निवड कशी करायची, त्याच्यानंतर त्यावर कोणती प्रक्रिया केली जाते, ते प्रक्रिया केल्यानंतर ते बाजारपेठेपर्यंत उपलब्ध करून देणे किंवा ग्राहकापर्यंत कसे पोहोचावे, आणि त्यासोबतच इतर बाबी ज्या आहेत म्हणजे यासाठी आवश्यक लागणारं प्रशिक्षण, ते कसं महत्त्वाचं आहे, प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातात, या सर्व बाबीची आपण सविस्तर अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे, आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

0: श्रोते हो, भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात मासळी मूल्यवर्धनातून मत्स्य पदार्थ निर्मिती, रोजगार, उद्योग आणि बाजारपेठेच्या नव्या संधी या विषयावर प्राध्यापक डॉक्टर रोहिणी मुगले यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं प्रज्ञा इंगोले यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.

शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर।

0: श्रोते हो, आताचा आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. 10:30 झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा अगदी लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. 10:30 आणि 48 सेकंद झालेले आहेत. श्रोतेवा, आता आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा. अर्थातच प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगंगा.
3: गीतगंगा
0: श्रोतेवाच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताने. अपेक्षा आहे की तुम्हाला फक्त गायकांची नावं सांगितल्याबरोबर कदाचित ते गीत गाणं आठवलं असेल. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट गम्मत जम्मत.

श्रुती हो यानंतरचं गीत आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील शैलेंद्र आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत संयोजन अरुण पौडवाल यांचं.

0: हे गीतो तो अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा। यानंतरचं गीत पण त्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती।
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे।
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
1: आणि बाकी चेंजेस
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने। केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी।
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे। आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल।
0: श्रोते हो पुन्हा आपण येतो आहे गीतगंगा कार्यक्रमामध्ये आणि यानंतरचं गीत आहे खबरदार या चित्रपटातील। स्वर आहे स्वप्नील बांदोडकर आणि ज्वाली मुखर्जी यांचं। शब्दरचना आहे विवेक आपटे यांची आणि संगीत नियोजन अशोक पत्की

0: श्रुतिहो गीतगंगा कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
1: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच
1: तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल. ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: श्रोते, आपण आनंद घेत आहात गीत गंगा या कार्यक्रमाचा. यानंतरचं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे आनंद शिंदे आणि वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे जितेंद्र जोशी यांची आणि संगीत संयोजन आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, यानंतरचं गीत ऐकूया गोलमाल या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांचा स्वर. शब्दरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीत अवधूत गुप्ते यांचंच.

श्रोते हो, आता ऐकूया आजच्या गीतगंगा कार्यक्रमातील शेवटचं गीत सैराट या चित्रपटातील. स्वर आहे अजय गोगावले यांचा आणि गीत आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रुतहो सैराट या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेल्या या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम इथे संपवित आहोत.
1: गीतगंगा.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचं यावेळी ठीक 11:01 आणि 18 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन.
3: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
2: श्रोतेहोच्या गीतगुंजनमध्ये आपण समावेश करत असतो आपल्या श्रोते जे आपल्याला पत्र पाठवतात आणि पत्राद्वारे त्यांच्या आवडीचं गीत कळवतात. आपण अशाच काही पत्रांना आजच्या या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि त्या श्रोत्यांना ऐकवत आहोत त्यांच्या आवडीचं गीत. चला तर मग प्रारंभ करतो आजच्या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाकरता पहिलं गीत आहे तोहफा या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत मेन रोड बनोसा दर्यापूर येथून यश चव्हाण अंश चव्हाण संदीप चव्हाण माधवी चव्हाण सोबतच वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे मिलिंद सरकटे स्वराज वानखडे त्याचप्रमाणे वायगाव जिल्हा अमरावती येथून रामचरण मावळे एकनाथ मावळे विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब प्रभात कॉलनी वडाळी चतुर्भुज येथून विलास कुपटे विकी कुपटे वैष्णवी कुपटे कार्तिक कुपटे सौ सुनीता कुपटे आणि अंजली कुपटे. चला तर मग प्रारंभ करूया आजच्या कार्यक्रमाला तोहफा या चित्रपटातील या सर्व श्रोत्यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीच्या गीताने.

श्रुती हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोड, सुवर्णा मोहोड, त्याचप्रमाणे संभाजीनगर तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून मांगीलालजी तुनगर, सौ वच्छला तुनगर, कुमारी प्रतीक्षा तुनगर, सुमित तुनगर आणि तुनगर परिवार आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे कुर्बान या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

यानंतरचं गीत आहे कुदरत या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत कल्याणनगर अमरावती येथून रमेश किल्लेकर, अंश किल्लेकर, अनुराग किल्लेकर, अभिषेक किल्लेकर, श्यामाबाई किल्लेकर, सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर, सविता वडतकर, शुभम वडतकर, पुन्नू वडतकर, पथरोट येथून सुनीता अंबाळकर, ऋषिकेश अंबाळकर, सोबतच किशोरनगर अमरावती येथून हिरामण शेंडे, शीलादेवी शेंडे, सुहास शेंडे, मनीष शेंडे, रमेशचंद्र कांबळे, राजू गायकवाड आणि शंकर गिरबिडे. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं कुदरत या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत.

श्रोतो आपण आनंद घेत आहात पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम अर्थात गीतगुंजन. यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे आणि पाठवणारे श्रोते आहेत विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब शाखा पत्रोड येथून अशोकभाऊ बोरोडे, सौ पद्माताई बोरोडे, रोशन बोरोडे, विकास बोरोडे, ऋषिकेश बोरोडे, कुमारी वैष्णवी बोरोडे. मुक्काम पोस्ट पत्रोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून विजयभाऊ अंबाडकर, सौ सुनीताताई अंबाडकर, कैलास अंबाडकर, अक्षय आणि ऋषिकेश अंबाडकर. पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावद मध्य प्रदेश येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री. आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे आशिकी या चित्रपटातील कुमार सानू यांनी

श्रुती हो यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील पंकज उधास यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोत्यांचं पत्र आहे. सावित्री फुले महिला ग्रुप पथरोट येथून सुनीता आंबाडकर, सविता वडतकर, योगिता हागुणे, वंदना केवटे, किरण कुरळकर, उज्ज्वला लांडे, अंशिका आंबाडकर, सोबतच निंबोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख, राधा, अक्षरा आणि मनस्वी देशमुख. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं साजन या चित्रपटातील हे गीत.

यानंतरचं गीत आहे कसूर या चित्रपटातील, उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणाऱ्या श्रोत्यांचं पत्र आहे. पाठवणारे श्रोते आहेत भारती रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुर्जी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन, अर्पण, सह्याद्री, आश्विनी, धनंजय बोबडे. सोबतच माळीपुरा टाकळी जहागीर जिल्हा अमरावती येथून साहेबरावजी वाकेकार, प्रभावती जामोदकर, कुमारी प्रियंका, अंकुश आणि प्रमिला जामोदकर या सर्वांच्या आवडीचं गीत ऐकू.

श्रोते हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे सिंधी बुजुर्ग येथून ज्ञानेश्वर साठे, सौनंदा साठे, निलेश साठे, सचिन साठे, सोबतच अमरावती येथून रमेशचंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामण शेंडे आणि शीला शेंडे आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे नायक या चित्रपटातील उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलं.

श्रोते हो आपण ऐकत आहात पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन आणि यानंतरचं पत्र आजच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या श्रोत्यांचं नाव आहे अमरावती रेडिओ श्रोता संघ रहाडगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे वंदना किटे शंकर किटे उषा किटे दिलीप रामेकर गोपालनगर अमरावती येथून प्रल्हाद पद्मने हिम्मत शृंगारे रामेश्वर घोम सोबतच बेर्डी येथून हुकुम करमरकर सुनीता करमरकर हार्दिक करमरकर प्राची करमरकर आणि तनु करमरकर आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे अलका याज्ञिक यांनी गायलेलं राज या चित्रपटातील ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत

श्रुती हो, यानंतरचं पत्र पाठवणाऱ्या श्रोते आहेत पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून सचिन गवळी, किशोर गवळी, सागर गवळी, बालाजी गवळी आणि गवळी परिवार, सोबतच नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू, आणि अतिशय सुंदर असं पत्र पाठवणारे श्रोते नेहमीच पाठवतात. अमरावती प्रवीणनगर येथून चंदू हातोले, सीमा हातोले, स्नेहल आदिश्री, श्रीरामनगरमधून शाश्वत कतोरे, मुंबई कल्याणमधून संजय हातोले आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे धूम, या चित्रपटातील सुनिधी चौहान यांनी गायलेलं.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत आता घेतो आहे आणि पत्र आहे पाठवणारे राजपूतपुरा नांदगाव पेठ येथून मोहन कुमार रघुवंशी, माधवी रघुवंशी, मंगेश रघुवंशी, निलेश रघुवंशी, विनायक चांदे आणि तात्या ठाकूर, दंडवत श्रोता संघ, मुक्काम पोस्ट कुष्टा बुजरू, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, सौयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली आणि पार्थ हागोणे, समस्त हागोणे परिवार आणि विजय वडतकर आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे दाग द फायर या चित्रपटातील सुखविंदर सिंग यांनी गायलेलं. ऐकूया आजच्या कार्यक्रमातील आणि या सर्वांच्या आवडीचं हे गीत.

श्रोत्यो, हे गीत होतं दाग द फायर या चित्रपटातील सुखविंदर सिंग यांनी गायलेलं. या गीतासोबतच आजचा हा पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा गीतगुंजन कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. आपल्यालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की पत्र लिहून पाठवा. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अमरावती केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, तपोवन, कॅम्प अमरावती, 444602.

0: आम्ही वाट बघतोय आपल्या पत्रांची. आपण पाठवलेल्या पत्राचा नक्की आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये समावेश करू आणि आपल्याला ऐकवू आपल्या आवडीचं गीत. तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मला द्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 12:38 झालेले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतेय.

0: सख्यांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे बालगीत ऐकून आपल्याला थोडस वेगळं वाटलं असेल नाही का? खर तर लहान मुलांचं भावविश्व हे असंच छान सरळ सोपं असत आणि अशा गाण्यांमधून ते सहजपणे उलगडतही जात असत. तसं बघायला गेलं तर या बालवयापासूनच आपल्याला आकाश, चंद्र, तारे, ग्रह, अंतराळ याचं कुतूहल, आकर्षण हे असतच. या कुतूहलातूनच अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली असावी आणि त्यामध्ये काय आहे, याच्या पलीकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी पूर्वीपासूनच मानवानं प्रयत्न केलेले आहेत. खर तर हे अंतराळ म्हणलं की आपल्या समोर येते ती अफाट विश्वाची प्रतिमा, पण याचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहजिकच मानवाचे अपार कष्ट, प्रयत्न याची गरज असते. आणि मग त्यातून आपल्याला हे ग्रह, तारे यांच्याविषयी कळू शकत. आज हे क्षेत्र एवढ्यापुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आज मानवानं जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये या अंतराळ विज्ञानाचा, संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे. आधुनिक सुखसोयींनी युक्त आपलं जीवन हे यामुळंच शक्य झालेलं आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं वाटणार नाही. तर या अंतराळ विज्ञानाविषयीच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण जाणून घेणार आहोत. सख्यांनो, 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि याची आजपासूनच सुरुवात होतीये. तर या निमित्तच आता आपण ऐकूया डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. श्रोते हो, आज आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर करिश्मा मणेर. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: तर मला सांगा की जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर हा साजरा करायला कधीपासून सुरुवात झाली आणि नेमका यामागचा उद्देश काय होता?
1: वर्ल्ड स्पेस वीक म्हणजे जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. तर ह्या मागचा उद्देश म्हणजे हा एक इंटरनॅशनल स्पेस अवेअरनेस प्रोग्राम आहे. म्हणजे अंतराळाबद्दल आपण जे काही प्रोग्राम्स करतो म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि ह्या स्पेस सायन्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या ह्युमन लाईफवर काय परिणाम होतो याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे आणि स्टुडंट्सना स्पेस सायन्सकडे किंवा स्टेम सिस्टीमकडे इन्स्पायर करणे हा याचा उद्देश आहे. आणि हे जे वर्ल्ड स्पेस वीक आहे तर हे ग्लोबली युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर आणि वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन यांच्याद्वारे कोऑर्डिनेट केला जातो. तर हा जो काही जागतिक अंतराळ सप्ताह आहे तो ऑफिशियली डिक्लेअर झाला 6 डिसेंबर 1999 मध्ये. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने तो डिक्लेअर केला ऑफिशियली आणि हा 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2000 पासून ऑफिशियली पहिल्यांदा तो साजरा करण्यात आला.
0: बरोबर.
1: तर 2000 पासून ते 2000 आता रिसेंटली 26 पर्यंत या सप्ताहामध्ये वेगवेगळे थीम असून त्याच्यामध्ये स्टार गेझिंग सेक्शन असतं, त्यानंतर जे सायंटिस्ट असतात किंवा जे रिसर्चर असतात त्यांचे जे काही काम आहे किंवा जे काही त्यांचं वर्क आहे त्यांचे ते लेक्चर्स असतात किंवा त्यांचं ते सेशन असतं की ते कसं काम करायचं किंवा काय काम आहे वगैरे, ह्यावरती लेक्चर होतात त्यांचे. त्याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी डिबेट किंवा ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी क्विझ वगैरे असे कॉम्पिटिशन होतात. तर यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे की स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण व्हावा. आणि जी काही स्टेम सिस्टीम आहे, स्टेम सिस्टीम म्हणजे सायन्स प्लस टेक्नॉलॉजी प्लस इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल स्टडी करून, कारण जर स्पेस सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सायन्स माहिती पाहिजे, त्याच्यात ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या माहिती पाहिजेत, इंजिनिअरिंग आपल्याला त्याच्यामध्ये लागणार का

0: जर आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट डिझायनिंग करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला ते डिझाईन करण्यासाठी त्याचं इंजिनिअरिंग वगैरे लागणार. त्यानंतर आपल्याला मॅथ्स माहिती पाहिजे, कारण एखादा जर आपण मॉडेल तयार करत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मॉडेलिंग वरती वगैरे काम करतो, आता सध्या एआयचा जमाना आहे तर ह्याच्यामध्ये मॉडेलिंग वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स लागणार, कारण त्याच्या पाठीमाग हे कॅल्क्युलेशनचं बॅकग्राऊंड असतं. तर ह्या स्टेम सिस्टीमकडे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा कल न्यायचा आणि त्यांना इन्स्पायर करायचं लोकांना, याचा हा उद्देश आहे.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या ह्या चार गोष्टी, ह्या सगळ्याबद्दल एकूणच लोकांना सगळं समजावं किंवा अंतराळ विज्ञान नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते भाग येतात आणि त्यानुसार लोकांमध्ये जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे. तिथलं कामकाज कसं चालतं किंवा काय त्याच्याबद्दल यातून माहिती आपल्याला कळू शकते. तुम्ही आताच म्हणलात की डिसेंबर 1999 मध्ये अशा पद्धतीनं एक जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जावा हा ठराव मंजूर झाला आणि ऍक्च्युअल 2000 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पण नेमका हाच दिवस किंवा हाच आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर हे विशिष्ट ठरवण्यामागचं काही कारण आहे का तसं काही?
0: हो, ह्याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे 4 ऑक्टोबर 1957 सोव्हिएत युनियनने स्पुटनिक 1 हा फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केला आणि ह्याला आपण बिगिनिंग ऑफ स्पेस एज असं म्हणू शकतो. म्हणजे त्या दिवसापासून अंतराळात जे काही आता आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो तर त्याची सुरुवात झाली. सो त्यामुळे 4 ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे 10 ऑक्टोबर 1967 आउटर स्पेस ट्रीटी तो लागू करण्यात आला आणि त्यामुळे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा असा आठवडा आपण वर्ल्ड स्पेस वीक म्हणून साजरा करतो.
1: एकूणच आतापर्यंत भारताच्या म्हणूया, आपण जगभरातल्या विचार करण्याच्या आधी भारताचं म्हणूया की ज्या काही विशेष मोहिमा झाल्या, यानाचं प्रक्षेपण झालं असेल, उपग्रह असतील, अशा कोणत्या मोहिमा सांगता येतील थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर?
0: हा, तर भारताने आपल्या अंतराळ मोहिमेमध्ये खूप आता प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण आर्यभट्ट या मोहिमेपासून जर सुरुवात केलं तर हा भारताचा पहिला सॅटेलाइट आहे जो भारताने 1975 त्याचं प्रक्षेपण झालं आणि त्यानंतर आहे चांद्रयान फर्स्ट. म्हणजे हा आहे 2008 ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि हा भारताचा पहिला लुनार मिशन होता. म्हणजे चंद्रावर जाण्याचा किंवा चंद्राचा अभ्यास करण्याचा हा पहिला भारताचा लुनार मिशन होता. ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मेजर सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन हे आहे की ह्याच्यामध्ये चंद्रावरती पाणी आहे तर ह्याच्या रिलेटेड तिथं इव्हिडन्स भेटले. तसेच मंगलयान, मंगलयान हे सुद्धा भारताने 2013 साली लॉन्च केलं आणि मंगलयान सक्सेसफुली मंगळच्या ऑर्बिटमध्ये 2014 एंटर झाला. या मंगलयानामुळे इंडिया पहिला एशियन नेशन आहे ज्यानं मंगळचं ऑर्बिट हे काय केलं तिथपर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 हे सुद्धा भारताचं म्हणजे 2023 असणारी मोहीम होती ज्याच्यामध्ये भारताने सक्सेसफुली चंद्राच्या साऊथ पोल रिजनमध्ये सॉफ्ट लँडिंग केली आणि ह्याच्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर ह्या मिशनमध्ये इन्क्लूड होते. आणि त्याचप्रमाणे आदित्य यलवन सुद्धा आहे. तर आदित्य यलवन हा भारताचा पहिला डेडिकेटेड म्हणजे सोलार ऑब्झर्वेटरी मिशन आहे जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. याच्यामध्ये सूर्याचं वातावरण कसं आहे किंवा त्याचं जे काही स्पेस वेदर जे काही त्याच्या फेनॉमेनॉन होत असतात म्हणजे तिथं घटना काय घडतात तर आदित्य यलवन या मिशनमध्ये कव्हर होतं.
1: हा, तर या काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण मोहिमा भारतानं आजवर केलेल्या याचा उल्लेख आपण करू शकतो. आता ह्यामध्ये महत्वाचा आणखी एक प्रश्न असा आहे, बेसिक आहे अगदी, की रॉकेट सॅटेलाइट यान बऱ्याच जणांना ह्यातला फरक कळत नाही, तर नेमकं ह्याचं वर्गीकरण कसं करता येईल किंवा म्हणजे काय ह्याबद्दल काय सांगाल?
0: जसं की आता आपण रॉकेट बद्दल बोलायला लागलोय. तर रॉकेट हे एक लॉन्च व्हेकल आहे. लॉन्च व्हेकल म्हणजे सॅटेलाइटला

0: एखाद्या प्लॅनेटच्या ऑर्बिट पर्यंत नेण्याचं काम हे रॉकेट करतं. सॅटेलाइट चं वजन किंवा सॅटेलाइट ची उंची किंवा त्याचं जे काही व्हॉल्युम आहे आपण म्हणूया किंवा त्याचा एरिया हा कमी असतो ऍज कम्पेअर टू रॉकेट. रॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये पेलोड येणार, त्याच्यामध्ये सॅटेलाइट येणार, त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट असतात, हे सगळं मिळून रॉकेट बनतं आणि त्या रॉकेटच्या आतमध्ये सॅटेलाइट असतं. तर सॅटेलाइट म्हणजे अख्खा रॉकेट नाही, म्हणजे असं होऊ शकतं. आम्ही पण लहान असताना आम्हाला असं वाटायचं अरे रॉकेट गेलं रॉकेट गेलं, पण ऍक्च्युली ते काय आहे म्हणजे आपण जाताना बघतो तो रॉकेट. म्हणजे आता आपण जर श्रीहरिकोट्याला कधी गेलो आणि तिथून रॉकेट लॉन्चिंग बघितलं तर आपल्याला असा उभा मनोरा असल्यासारखा एक मशीन दिसतं जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती अवकाशात उडताना बघतो. पण जेव्हा आपण सॅटेलाइट बघतो तो तसा नाही आहे जसा आपण पृथ्वीवर बघितला. मग ह्याच्यामध्ये फरक काय? व्हेकल म्हणजे एक वाहन. तर
1: सॅटेलाइट
0: घेऊन जाण्याचं वाहन म्हणजे रॉकेट. आणि सॅटेलाइट म्हणजे आपण ज्या कामासाठी किंवा ज्या मिशन साठी उद्देश साध्य करण्यासाठी जे आपण एक इन्स्ट्रुमेंट युज करतो ते म्हणजे सॅटेलाइट. मग तो पृथ्वीच्या ऑर्बिट मध्ये किंवा मूनच्या ऑर्बिट मध्ये आपण तिथं त्याला प्लेस करतो आणि हे रॉकेटचं काम असतं. सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह.
1: नक्कीच, म्हणजे जो की मानवाच्या कोणत्या तरी एखाद्या उद्देशासाठी, एखाद्या महत्वाचा त्याचा अभ्यासासाठी म्हणून पाठवलेला तो एक कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर ह्या एक प्राथमिक पातळीवरच्या ह्या गोष्टी ज्या काही माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल हे थोडक्यात आत्ताच आपण सांगितलं. आणखी एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच एखादं सॅटेलाइट किंवा एखादं यान हे रॉकेट लॉन्च होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कशा असतात, त्याचे टप्पे काय आहेत?
0: पहिलं म्हणजे लॉन्चिंग किंवा लिफ्ट ऑफ. याच्यामध्ये काय होतं की रॉकेट लॉन्च पॅडवरून उडान करतो, त्याच्यामध्ये इंजिन सुरू होतात. मग इंजिन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्युएल आहे किंवा प्रोपेलेंट आहे ते बर्न होतो आणि हाय स्पीड गॅसेस हे त्याच्या नोझिल मधून बाहेर पडतात. आणि जसा की न्यूटन थर्ड लॉ आहे काय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो आपण म्हणजे त्या रॉकेट मधून जेवढं ते नोझिल मधून हाय स्पीड गॅसेस जमिनीवरती आपटतील तेवढंच ते रॉकेट काय होणार, वरती जाणार. आणि त्यानंतर जी फेज आहे ती ऍटमॉस्फेरिक फेज. म्हणजे रॉकेट काय होतो, रॉकेट हा ऍटमॉस्फेअर मधून वर जातो आणि त्यानंतर तो ऍटमॉस्फेरिक ड्रॅग वरती जसा जसा म्हणजे रॉकेट वर जाईल तसा कमी होतो आणि त्यामुळे रॉकेटचा त्यावेळी स्पीड वाढतो. आता यावेळी रॉकेटची जे काही डायरेक्शन आहे ते ती डायरेक्शन व्हर्टिकल असते म्हणजे उभी. आणि त्यानंतर त्या रॉकेटला काय करतो की त्याची स्पीड जशी जशी वरती जाईल तशी वाढते आणि आपण त्याचं डायरेक्शन बदलतो आणि हॉरिझॉन्टल करतो कारण आपल्याला त्याला कोणत्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. मग ते किती उंचीवरून त्याची डायरेक्शन बदलावी लागणार, किती स्पीडनं ते जायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर स्टेज सेपरेट होतात. म्हणजे आता एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर त्या लॉन्च केलेल्या रॉकेटमध्ये एक स्टेज मधला फ्युअल संपला तर ती स्टेज तिथून त्या रॉकेट मधून बाजूला होते म्हणजे निघून जातो तो पार्ट. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युअलचं काम सुरू होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते सेकंड स्टेज मधलं ते फ्युअल यूज करायला लागतं पुढं जाण्यासाठी. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ही अप्पर स्टेज किंवा स्पेस फेज. यामध्ये काय होतं की सॅटेलाइटला योग्य अल्टिट्यूड, योग्य व्हेलॉसिटी आणि योग्य डायरेक्शन देण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं आणि ते आपण म्हणजे अर्थचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं कि मग मूनचा अभ्यास करण्यासाठी त्याला मूनच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण मंगळ यांचं बघितलं, आपल्याला ते सॅटेलाइट आपल्याला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं होतं तर ते पृथ्वीला कव्हर अप करून मग ते मंगळच्या ग्रहापर्यंत नेणं हे त्याच्यामध्ये मेन फोकस आहे. आणि लास्ट येतं की पेलोड डिप्लॉयमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट सॅटेलाइट हा जवळजवळ त्या टार्गेट ऑर्बिटच्या जवळ जातो आणि नंतर पेलोड डिप्लॉय होतो आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइटला आवश्यक जी ऑर्बिटर व्हेलॉसिटी असत्या ती व्हेलॉसिटी मिळालेली असल्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरू लागतो. तर अशा प्रकारे

0: प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत, ह्यामध्ये ते रॉकेट कोणत्या प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवायला लागलोय किंवा कोणत्या ग्रहावरती आपल्याला ते न्यायचं आहे किंवा ते लँड करायचं आहे, हे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याला किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे, त्याचं किती अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीपासून किती उंचीवर नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला न्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याची दिशा काय पाहिजे, असे वेगवेगळे स्टेप ह्यामध्ये कव्हर होतात.
1: नक्कीच. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की एकूणच अंतराळ विज्ञान क्षेत्र यामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं याबद्दल काय सांगता येईल?
0: ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो किंवा जो डेटा आपल्याला भेटतो त्या डेटाचं अनालिसिस करू शकतो आणि त्याचप्रमाणे ऍस्ट्रोफिजिसिस्ट किंवा ऍस्ट्रोनॉमर हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. कारण जर आपण अंतराळ संशोधनाचा विचार करत आहोत तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये

0: शोधन करू शकतो किंवा जो डेटा आपल्याला भेटतो त्या डेटाचं अनालिसिस करू शकतो आणि त्याचप्रमाणे ऍस्ट्रोफिजिसिस्ट किंवा ऍस्ट्रोनॉमर हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा आहे याच्यामध्ये. कारण जर आपण अंतराळ संशोधनाचा विचार करत आहोत तर याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. सो डिपेंड आहे की काम कशामध्ये करणार आणि याच्यामध्ये कसं होतं. जर विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर विद्यार्थी पहिल्यांदा फोकस रिसर्च वरतीच करतात किंवा टेक्निकल वरती करतात. कारण ह्याच्यामध्ये जसा संशोधन महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण एखादं सॅटेलाइट बनवतो किंवा एखादं मशीन बनवतो जसं की आपण ऍटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा किंवा पृथ्वी भोवती किंवा स्पेसमध्ये जे काही घटना घडत असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जे काही त्याच्यासाठी लागणारे मशीन आहेत तर ह्यामध्ये सुद्धा टेक्निकली आपण ह्याचा म्हणजे अभ्यास करू शकतो. आणि हे महत्वाचं आहे म्हणजे अंतराळात जर आपण काम करत असू तर ह्याच्यामध्ये रिसर्च त्यानंतर डेटा अनालिसिस आणि जे काही इन्स्ट्रुमेंट बनवण्याचं काम आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा म्हणजे आता आपण एखादी मोहीम बघत असू तर त्याच्या पाठीमागे खरेतर उद्देश आहे की हे आपण का करतोय किंवा ह्याचा पुढे जाऊन जगाला काय उपयोग होईल.
1: अगदी, फायदा तर सर्वसामान्यांना होणं हे महत्वाचंच आहे आणि या सगळ्याचा विचार करणं किंवा त्या त्या दृष्टीनं ते काम तिथं केलं जातं या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये. आता काम कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या विभागामध्ये करता येतं हे तर आत्ताच कळलं आपल्याला. तर हे काम करणाऱ्या या क्षेत्रातल्या काही ठराविक व्यक्तींची ज्यांनी आजवर उल्लेखनीय काम केलेलं आहे काय सांगता येईल त्यांच्याविषयी.
0: आता याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपल्या इस्रोचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. जे काही भारताला त्यांनी चांद्रयान 3 किंवा मंगलयान किंवा चांद्रयान 1 किंवा जे काही आता बोललो की आदित्य L1 तर असे जे काही मिशन त्यांनी राबवले तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमुख सायंटिस्ट किंवा त्यांचा रोल मेजर आहे. तर असे काही व्यक्ती आहेत जसे की चांद्रयान 1 जे काही 2008 हे मिशन झालं तर या मिशन मध्ये डॉक्टर मिलस्वामी अण्णादुराई हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे मंगलयान 2013 डॉक्टर के राधाकृष्णन हे इस्रोचे चेअरमन हे या मिशन मध्ये होते. त्याचप्रमाणे एस अरुणन हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते मंगलयानचे. आणि चांद्रयान 2 एम वनिता आणि रितू करीधर ह्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर होत्या. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 जे आता 2023 रिसेंट मिशन झालं तर ह्याच्यामध्ये डॉक्टर पी वीरा मुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते आणि तसेच के कल्पना ह्या असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. आणि एम श्रीकांत हे मिशन ऑपरेशन डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे आदित्य L1 ह्याच्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर हे निगार साजी आणि प्रिन्सिपल सायंटिस्ट हे शंकरा सुब्रमण्यम हे होते. तर अशा प्रकारे या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन किंवा ज्यांनी इस्रोमध्ये वेगवेगळ्या मिशनसाठी काम केलेलं आहे.
1: आता तुम्ही ह्या काही महत्वाच्या व्यक्ती किंवा शास्त्रज्ञ यांची नावं घेतलीत जो काही त्यांचा वाटा आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं त्यामध्येच तुम्ही काही महिलांचा सुद्धा उल्लेख केलात. तर एकूणच ह्या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी कशी आहे किंवा त्यांचा काय वाटा आहे कोणकोणत्या विभागामध्ये किंवा कशा पद्धतीनं महिला काम करतात त्याबद्दल काय सांगाल.
0: तर आधी बोललो वर्ल्ड स्पेस वीक मध्ये 2021 त्यांची ही थीम होती की त्यांनी वुमन इन स्पेस महिलांचा काय महिलांचा वाटा सुमारे एक जर भारताचा विचार केला तर याच्यामध्ये 2023-24

0: या रेंज मध्ये महिलांचा वाटा 29% झाला आहे.
1: अरे वा.
0: आणि इस्रो मध्ये 2025-26 या कालावधीमध्ये 1814 वुमन सायंटिस्ट आणि टेक्निकल स्टाफ काम करतात. आणि त्याचप्रमाणे 928 महिला या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन मध्ये आहेत. तर अशा प्रकारे महिलांचा वाटा आपल्या अंतराळ विज्ञानात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जर आपण बाहेरच्या म्हणजे आपल्या इंडिया बाहेरच्या पाश्चिमात्य देशाच्या महिलांबद्दल बोलू तर याच्यामध्ये मी थोड्या महिलांचा उल्लेख करेन ज्या ऍस्ट्रॉनॉट होत्या आणि ज्या प्लॅनेट्सवर गेल्या. तर ह्याच्यामध्ये व्हॅलेंटिना टेरेस्कोवा आहेत ज्या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या. 16 जून 1963 रोजी सोव्हिएत कॉस्मोनॉट व्हॅलेंटिना टेरेस्कोवा यांनी व्होस्टोक 6 मिशन मधून स्पेसमध्ये त्या गेल्या. त्यानंतर सॅली राईट या फर्स्ट अमेरिकन वुमन होत्या, त्या सुद्धा स्पेसमध्ये गेल्या. STS-7 या मिशन मधून त्यांनी स्पेस फ्लाईट केला. त्याचप्रमाणे श्वेतलाना सवित्स्काया ह्या सुद्धा सोव्हिएत कॉस्मोनॉट होत्या. 1984 मध्ये त्या स्पेसमध्ये गेल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण भारतीय वंशांच्या महिलांबद्दल बोलू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्पना चावला आणि त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या नासा ऍस्ट्रॉनॉट आहेत ज्या स्पेसमध्ये गेल्या. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या फॉर्मर US नेव्ही ऑफिसर आणि टेस्ट पायलट सुद्धा होत्या.
1: बरोबर.
0: आणि जर आपण महिलांचा सहभाग आपल्या जर आता रिसेंट इस्रोच्या ज्या मोहीम झाल्या त्याच्यामध्ये करत असू तर त्याच्यामध्ये ऋतू करीधर ह्या इस्रोच्या सायंटिस्ट असून त्यांनी मंगलयानमध्ये खूप महत्वाची कामगिरी केली. आणि त्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन, त्यानंतर ह्या मिशनचं प्लॅनिंग, त्याचप्रमाणे जे काही सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटचं ऑपरेशन, त्याचं नेव्हिगेशन, तर हे सगळं काम त्यांच्याकडे होतं. त्याचप्रमाणे मुथैया कविता या सुद्धा इस्रो मधील सिनियर सायंटिस्ट आहेत. त्यांनी चांद्रयान 2 मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे मी नाव घेईन नंदिनी हरिनाथ, या सुद्धा इस्रो सायंटिस्ट आहेत. यांनी मंगलयान मध्ये डिप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं काम मिशनचं प्लॅनिंग आणि जे काही सॅटेलाइट आहे त्याचं ऑपरेशन मध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे.
1: नक्कीच. भारतात किंवा इस्रोमध्ये काम करणाऱ्या अंतराळ विज्ञानातल्या ह्या महिला शास्त्रज्ञ याचा उल्लेख आपण केलात किंवा यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे की एखादं यान किंवा एखादा उपग्रह याचं प्रक्षेपण होण्यामध्ये, त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये, वेगवेगळं संशोधन करण्यामध्ये.
2: मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अंतराळ सप्ताहानिमित्त आपण ऐकत आहोत डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. या क्षेत्रातली सर्वच शास्त्रज्ञांची, संशोधकांची कामगिरी आज नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर आत्ताच आपण ऐकलं की या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आज महिला कार्यरत आहेत, कशा पद्धतीनं त्या काम करतायत, त्यांचं संशोधन आणि अंतराळ वीर म्हणून काम केलेल्या या स्त्रिया, त्यांचं धैर्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांच्याकडून माहिती जाणून घेतो आहोत. तर मॅडम, आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळी आव्हानं काय असू शकतात किंवा त्यांच्या समोर काही अडथळे काही सांगता येईल का याबद्दल?
1: हो, आता याच्यामध्ये आव्हान हेच आहेत की जर आपण एखाद्या मिशनवरती काम करत असू तर त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फॅमिली टाइम वगैरे देता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. हे एक मला असं वाटतं की मेजर आव्हान आहे, कारण आपण सगळे भारतीय महिला आपल्या फॅमिलीला वगैरे वेळ देतो. त्याचप्रमाणे जर आता म्हणजे आपले जे काही सायंटिस्ट आहेत, इस्रो सायंटिस्ट महिला आहेत आणि किंवा आपले जे काही रिसर्चर आहेत, त्यांच्या समोर हे आव्हान असतं की एखादा मिशन आपण त्या मिशन बद्दल प्लॅनिंग करत असू तर त्या मिशन साठी लागणारे जे काही आर्थिक बजेट आहे ते बजेटचं प्लॅनिंग त्यांच्या समोर असतं. म्हणजे किती खर्च होईल, कारण हे सगळ्यात आधी मिशन साठी लागणारं बेसिक नीड आहे. कारण आपण जर एखादा सॅटेलाइट लॉन्च करत असू तर त्याच्यामध्ये त्याचं लॉन्च व्हेकल, त्याच्यामध्ये लागणारं फ्युएल, त्याचप्रमाणे त्याचे जे काही पेलोड्स वगैरे असतात ह्याच्यासाठी किती कॉस्टिंग आहे, आणि आपण जर भारतीय जे काही जुगाड करतो असं तर ते किती कमी खर्चामध्ये किंवा त्याचं वजन किती कमी करता येईल किंवा त्याचं डिझाईन कसं आहे, तर हे सगळे वेगवेगळे आव्हान आहेत. जसं की आपण ज्याच्यामध्ये आर्थिक आव्हान म्हणूया पहिल्यांदा, त्याचप्रमाणे एखादा मिशन लॉन्च करताना त्याच्यामध्ये जे काही डिझायनिंग आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं, तर ते डिझायनिंग मध्ये आपल्याला आव्हान सुद्धा त्याच्यामध्ये येतात. कारण आपण खूप जास्त प्रमाणात वजन असणारे सॅटेलाइट नाही नेऊ शकत.
0: बरोबर.
1: तर त्याचं वजन किती कमी करता येईल तर हे सुद्धा एक आव्हान आहे, त्याचं डिझायनिंग वगैरे करणं.

0: त्याचप्रमाणे फ्युएल किती कमी क्वांटिटी मध्ये जास्त म्हणजे आउटपुट देईल हे आहे. त्याचप्रमाणे आपले जे काही टीम आहे तर टीमला घेऊन वर्क करायचं म्हणजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि टीम वर्क शिवाय ह्या गोष्टी होत सुद्धा नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लँडिंग वगैरे आपण एखादा म्हणजे ऑर्बिट मध्ये करतो. म्हणजे आता आपण अर्थ रिलेटेड जर स्टडी करणार असू तर अर्थच्या ऑर्बिट मध्ये आपण ते यान प्रक्षेपण केलं आणि त्यानंतर ते सॅटेलाइट त्या ऑर्बिट मध्ये आपण फिरण्यासाठी ते त्यानंतरची मोठी कामगिरी आहे. हे म्हणजे खूप महत्वाचं आव्हान आहे. जसं आता आपण बघू शकतो की चांद्रयान 2 वेळी काय झालं की ते लँडिंग प्रॉपर झालं नाही. हे आव्हान होतं त्यांच्या समोर आणि ते त्यांनी चांद्रयान 3 मध्ये कम्प्लीट करून दाखवलं आणि ह्याच्यामध्ये ते सक्सेस झाले. तर अशा प्रकारची आव्हान असतात. म्हणजे एखादं मिशन आपण त्या मिशनवर असलो तर त्याच्या पाठीमागे आर्थिक आव्हान, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही मशीन डिझाईन करणार आहे, सॅटेलाइट डिझाईन करणार आहे, त्याचं आव्हान, त्याचप्रमाणे ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये नेणं हे आव्हान, त्याची व्हेलॉसिटी किती न वाढवायची, किती न कमी करायची, कधी त्याला त्या ऑर्बिट मधून शिफ्ट करायचं, तर हे एक आव्हान आहे. आणि मेन म्हणजे त्याचं लँडिंग, अशी खूप आव्हाने असतात याच्यामध्ये. तर हे सगळं सक्सेसफुली आपले जे काही आहे ते इस्रोचे सायंटिस्ट त्यांनी केलेलं आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा करणार. आणि ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे या आव्हानांना ते सामोरे जाऊन त्याच्यावरती मात करून ते काम करतात.
1: नक्कीच.
0: सो अशा
1: महत्वाची गोष्ट आहे खरंच. म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करताना ही सगळी आव्हानं असतात की ज्याला तोंड देत पुढे काम करावं लागतं. आणि एकूणच महिलांचा विचार करता म्हणजे एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर थोड्या कालावधीसाठी म्हणून ज्या गेल्या होत्या आणि काही कारणास्तव त्या स्पेस स्टेशनमध्ये थोडासा बिघाड असेल किंवा काही आणखी काही वेगळं कारण असेल त्यामुळं त्यांचा हा तिथला राहण्याचा कालावधी अचानकपणे वाढला. ते अचानक त्या त्यावेळी उद्भवणाऱ्या त्या समस्या असतात आणि त्याला तोंड देणं हे तिथल्या शास्त्रज्ञांचंच खरं तर काम असतं किंवा त्यांच्या समोरचं हे सर्वात मोठं आव्हान म्हणता येईल आपल्याला. एक महिला म्हणून त्या तिथं कशा राहिल्या इतका कालावधी. एक ती वेगळ्या प्रकारची मानसिकता असेल त्यांची आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं आत त्या वातावरणात तग धरून राहणं हे कसं झालं असेल किंवा काय याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही?
0: जे काही ऍस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात हे ऍस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जातात तर त्यांच्या समोर हे आव्हाने असतात. कारण त्यांना एकतर स्पेस सूट घालून तिथं राहावं लागतं आणि ते ज्या यानमधून गेलेले आहेत तर तिथं त्यांना झोपायची वगैरे केबिन किंवा त्यांचं आपण म्हणू की एक पिशवी असते त्याच्यामध्ये ते रेस्ट घेतात थोडा वेळ. कारण स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नाही त्यामुळे तिथं चालता येत नाही. त्यामुळे ऍस्ट्रॉनॉट जे सूट मध्ये असतात तर त्या स्पेस सूट मध्ये त्यांना म्हणजे हे करणं म्हणजे एक महिला म्हणून जर आपण सुनीता विल्यम यांचा विचार केला तर तिथं त्यांचं राहणं किंवा जे काही अन्न आपण घेऊन जातो तर ते किती शिल्लक राहणार किंवा किती दिवस पुरेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि जर अचानक कालावधी वाढला तर तिथं कुठून फूड येणार कारण तिथं काही अवेलेबलच नाहीये. मग ते अन्न व्यवस्थितरित्या पुढं पुरवणं आणि त्याचप्रमाणे त्या सूट मध्ये स्वतःला कम्फर्टेबल करणं की आता आपल्याला इतके दिवस तिथं घालवायचं आहे कालावधी हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर हे सुद्धा आव्हान आलं असेल की आता इतके दिवस तिथं आहे अंतराळामध्ये मग त्यांच्या फॅमिलीचं असेल ते सुद्धा त्यांच्या समोर असेल कारण तिथं आपण कोणताही प्रकारचा संपर्क साधू शकत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे.
1: आणखी एक महत्वाचं असं आहे की ती मानसिकता सांभाळ कारण तो सगळ्यात मोठा मुद्दा होऊ शकतो की आपण थोडक्या दिवसांसाठी आलेलो आहोत आणि अचानक ह्या सगळ्या घटनेमुळं प्रकारामुळं आपला हा कालावधी इतका वाढतो आहे तर ती मानसिकता सांभाळणं त्या त्या वेळेला आपलं धैर्य जागृत ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीची ही त्यांच्या समोर येणारी ही सुद्धा आव्हानं यामध्ये नक्कीच असतात. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे असं की अंतराळ विज्ञान क्षेत्र हे आहे तर त्यामध्ये आजच्या तरुण पिढीला मुलींना जर यामध्ये यायचं असेल काम करायचं असेल तर त्यांनी

0: सुरुवातीपासून शालेय वयापासून असेल किंवा कॉलेज वयीन काळापासून असेल, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात यामध्ये काम करण्यासाठी?
1: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं जर आपण बघत असू तर ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हापासून आपलं शालेय जीवन सुरू असतं त्यावेळी आपण सुरुवातीला वाचनाची आवड डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंतराशी जे काही संबंधित पुस्तके आहेत ते वाचायला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं स्पेस म्हणजे काय आहे, आपली जी काही पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या भोवती वातावरणात कोणकोणते थर असतात किंवा जे काही आपण रॉकेट किंवा सॅटेलाइट लॉन्च करतो तर ह्याच्यामध्ये त्याचा आपला डेली लाईफ मध्ये कसा परिणाम होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत मुख्यतः जे त्यांना माहिती पाहिजे. आणि आता तर एआयचा जमाना आहे, सगळेजण मोबाईल युज करतात तर ते असे व्हिडिओज बघत राहायचे. जर तुम्हाला आवड असेल तर एज्युकेशन रिलेटेड, स्पेस सायन्स रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा आता जर काही सोप्या भाषेत सांगायचं छोट्या मुलांसाठी तर वगैरे की चांदण्या कशा बनतात, कशा तयार होतात, त्या का लुकलुकतात वगैरे, तर या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण होतो. आणि ह्या इंटरेस्ट निर्माण होणाऱ्या गोष्टी सुरुवातीला त्या वाचायला पाहिजेत, त्या समजून घ्यायला पाहिजेत. आणि हे करत असताना त्यानंतर जर आपण एज्युकेशन वाईज बघितलं तर 11th 12th हे सायन्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग करू शकतो किंवा बीएससी करू शकतो. तर इंजिनिअरिंग मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट लॉन्चिंगचा वगैरे ऍस्ट्रॉनॉट वगैरे ह्याच्या बद्दल त्यांचा सिलॅबस असतो तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बीएससी मध्ये स्पेशलायझेशन फिजिक्स आपला बॅकग्राऊंड ठेवायचं किंवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आवड आहे तर मॅथ्स सुद्धा तुम्ही बीएससी ला फायनल इयरला ठेवू शकता. तर आता ह्याचा उपयोग कसा होतो, ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स घेता, एखादं मॉडेलिंग करायचं असेल किंवा एखादा डेटा अनालिसिस करायचा असेल तर त्याच्या बॅकग्राऊंडला हे मॅथमॅटिक्स आहे, त्याच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आहेत आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही फिजिक्स घेऊन फिजिसिस्ट होऊ शकता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की बीएससी फिजिक्स झालं त्याचप्रमाणे तुम्ही आता वेगवेगळे कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा स्पेस सायन्स मध्ये स्पेशलायझेशन घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अंतराळ विज्ञान यामध्ये आवड आहे तर तुम्ही अंतराळ विज्ञान हाच विषय घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर्स होऊ शकता. जसं की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे की तुम्ही मास्टरची डिग्री, कम्प्लीट डिग्री ही अंतराळ विज्ञानात करू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे अंतराळात जे काही घटना घडतात किंवा जे काही सॅटेलाइट किंवा जे काही मिशन्स वगैरे होतात हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्याच्यामध्ये प्लॅनेट्स येतात, त्यानंतर स्टार्स, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करतो किंवा वेगवेगळे अँटेनाज वगैरे आहेत जे काही आपण युज करतो किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा वेगवेगळे मिशन्स होतात तर ह्याचा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स होऊ शकता म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. अँड इफ यू आर लुकिंग फॉर रिसर्च म्हणजे संशोधनासाठी तुम्ही बघत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पीएचडी सुद्धा करू शकता. तर हा वे आहे की तुम्ही तुमचं करिअर अंतराळ विज्ञानात घडवू शकता. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत. जसं की आता जर तुम्ही पीएचडी केली तर तुम्ही स्पेस सायन्सचे प्रोफेसर होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही रिसर्च असोसिएट म्हणून तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूट मध्ये, म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम आणि आपले इस्रोचे जे काही आपले फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या, जसं विक्रम साराभाई स्पेस सेंटर, डीआरडीओ, तर याच्यामध्ये तुम्ही आफ्टर पीएचडी, आफ्टर एमएससी तुम्ही तिथं प्रोजेक्ट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुमची प्रगती होत जाते. आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेस सायन्स मध्ये कशा प्रकारचा संशोधन किंवा कशा प्रकारचं त्यांचं काम आहे हे तुम्हाला खूप डीप मध्ये आणि स्वतःच्या बेसिक लेवलवर समजू शकतो की ऍक्च्युअल हे संशोधन काय आहे आणि हे संशोधन करून मी जगासाठी काय करू शकतो हे तुम्ही या सगळ्या

0: अंतराळ विज्ञानात तुम्ही करू शकता. तर
1: नक्की
0: हे तुमच्या समोर करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक सायंटिस्ट बनवण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे.
1: अगदीच नक्कीच. आणखी असं मला म्हणता येईल की फक्त सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ इतकंच नाही, तर ह्या विभागाचा जे ऍडमिनिस्ट्रेशन विभाग जो आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध असतील काम करण्यासाठी.
0: हो, याच्यामध्ये जे काही आता मी ज्या इन्स्टिट्यूटची वगैरे नावे घेतली तर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन मध्ये सुद्धा काम करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे फक्त रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे किंवा डेटा अनालिसिस मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ऍस्ट्रॉनॉट व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रॉनॉमर व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं आहे, कारण ह्या खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये काम सुद्धा खूप आहे. फक्त ह्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की लोक जास्त ह्याच्यामध्ये काम करत नाहीत. इन द सेन्स मोस्टली कसं होतं की सगळेजण आता नॅनो टेक्नॉलॉजी आहे किंवा मटेरियल सायन्स आहे तर ह्या फील्डमध्ये मोस्टली सगळेजण पीएचडी परस्यू करतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात. बट स्पेस सायन्स हा असा एरिया आहे ज्याच्यामध्ये खूप कमी लोक काम करतात आणि तो आपण ह्याच्या आधी ज्या विषयावर बोललो की वर्ल्ड स्पेस वीक, तर त्यांचा हेच आहे की लोकांना इन्स्पायर करणं, त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस सायन्स कडे त्यांचा कल कसा वळवता येईल हे बघणं. तर ह्याच्यामधून ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात आणि ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर होऊ शकतो.
1: नक्कीच. आता तुम्ही म्हणलात की जागतिक अंतराळ सप्ताहाचा हाच उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि या क्षेत्राविषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासून दरवर्षी वेगवेगळ्या थीम सुद्धा अंमलात आणल्या, त्यानुसार त्या त्या वर्षामध्ये काम सुद्धा केलं. तर एकूणच काही महत्वाच्या थीम ज्या आहेत त्या काय सांगता येतील, किंवा त्याचबरोबर आत्ता या वर्षीची 2026 सालची जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्तची थीम काय आहे याबद्दल काय सांगाल?
0: आता याच्यामध्ये वर्ल्ड स्पेस वीक ते काय करतात की प्रत्येक वर्षी जे काही स्पेस रिलेटेड फेनॉमिनॉन आहेत किंवा जे काही मिशन आहेत ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत किंवा कोण जास्त इव्होल्युशन कशामध्ये दिसतंय, तर त्या रिलेटेड थीम त्यांची प्रत्येक वर्षी सिलेक्ट केली जाते. तर ह्याच्यामध्ये आता 2026 ह्या वर्षाची त्यांची थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. तर आपण जसं बघितलं आता रिसेंटली इस्रो किंवा नासा किंवा आपण जे काही स्पेस रिलेटेड अंतराळ रिलेटेड ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या देशांच्या, तर त्यांनी खूप सॅटेलाइट लॉन्च केले म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेटचा किंवा आपण म्हणूया की पृथ्वीचा, चंद्राचा, मंगळ ग्रह, तर ह्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले. त्यामुळे त्यांचं आता ह्या वर्षीचं थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. त्याचप्रमाणे हा सप्ताह जो काही सेलिब्रेट करतात तर तो 2000 सालापासून त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर 2000 ते 2006 पर्यंत त्यांची थीम किंवा त्यांचं
1: मेन उद्देश
0: हा होता की स्पेस अवेअरनेस प्लस ह्युमन बेनिफिट कसा होईल, तर ह्या थीमवर ते काम करत होते. त्याचप्रमाणे 2007 पासून 2011 पर्यंत त्यांच्या थीम होत्या जसं की स्पेस एक्सप्लोरेशन आहे, त्याचप्रमाणे हिस्ट्री काय आहे, तर ह्या थीमवर त्यांनी त्यांचे सेशन वगैरे त्यांनी हे सप्ताह सेलिब्रेट केले. 2012 पासून 2016 पर्यंत त्यांचे थीम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर बेसिस होती, म्हणजे स्पेस आता हिस्ट्री काय आहे स्पेसची माहिती झाली, त्याचप्रमाणे आपण स्पेसमध्ये काम करतोय तर त्याचं आपण डे टू डे लाईफ मध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो, तर ह्यावर प्रॅक्टिकल बेसिसवर त्यांनी त्या थीम ठेवल्या. आणि 2017 ते 2019 चा उद्देश त्यांचा हा होता की फ्युचर एक्सप्लोरेशन प्लस इंटरनॅशनल कोऑपरेशन. आणि 2020 ते 2022 पर्यंत त्यांचा फोकस अर्थवर होता, सो स्पेस फॉर अर्थ ह्या बेसिसवर त्यांनी थीम ठेवलेली. आणि आता रिसेंट त्यांची थीम आहे न्यू स्पेस इरा. आणि 2026 मध्ये त्यांनी रॉकेटवरती भर दिला, सो त्यांची आता रिसेंट थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन.
1: नक्कीच. आता थोडक्यात आपण आढावा घेतला की पहिल्यापासून ह्या वेगवेगळ्या थीम कोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या विभागाकडून कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे, तर यामध्येच एक मुद्दा जो आला त्याला अनुसरून मी प्रश्न विचारते की सर्वसामान्यांसाठी लोकांसाठी या अंतराळ विज्ञानाचं किंवा या ज्या काही मोहिमा होतात अंतराळामध्ये, उपग्रह असतील, सॅटेलाइट

0: असतील, वेगवेगळ्या प्रकारची यानं असतील, तर यांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग होत असतो, कोणत्या प्रकारे फायदा होतो?
1: तर आता याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आधी मोबाईल किंवा टेलिफोन वगैरे काही अवेलेबल नव्हतं, किंवा आपण आता जे काही रेडिओ वगैरे ऐकतो तर ह्याच्या एक फ्रिक्वेन्सी असतात, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण ते रेडिओ ऐकू शकतो. किंवा जे काही मोबाईल आहे, किंवा आपण म्हणतो की आता मोबाईल मध्ये आपण डोंगरावर वगैरे गेलो तर तिथं रेंज नाही, तर हा रेंज प्रॉब्लेम काय तो, कारण तिथपर्यंत ते सिग्नल पोहोचत नाहीत. आता हे का होतं, तर आपण सॅटेलाइट वरती सोडलेले आहेत, तर वेगवेगळे सॅटेलाइट हे वेगवेगळ्या पर्पज साठी युज करतात. जसं की आता कम्युनिकेशन सॅटेलाइट असतील, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग काय, तर आपण मोबाईल किंवा टीव्ही, आपण सुरुवातीला जुन्या काळात आपण बघायचो की एक अँटेना असायची, आता डिश आहे, तर आधी अँटेना असायची, मग ती अँटेना अरे रेंज येत नाही, टीव्ही मुंग्या आल्या असं व्हायचं, तर त्यावेळी ते अँटेना आपण काय करायचो, वरती कोण तर एक जण जाणार, मग ती अँटेना हलवणार, हा मग ओके टीव्ही लागली, मग ते अँटेना मधून ते रेंज कॅप्चर होतो. आता डिश टीव्ही आहे, आता सर्वत्र रेंज प्रॉब्लेम काहीच नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आहे, तर हे मोबाईल मध्ये आपण एकमेकांना, आता आपण इंडियामध्ये बसून बाहेर अब्रॉडला आपण कॉल करू शकतो, जर आपले कोण पाहुणे आहेत किंवा आपली मित्रमंडळी आहे. तर हे का पॉसिबल झालं, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइट मुळे पॉसिबल झालं, कारण जे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर तिथून ते जी काही रेडिओ सिग्नल आहेत, ते रेडिओ सिग्नल पास होतात, आणि ते पास होऊन आपलं जे काही मोबाईल टू मोबाईल कनेक्शन आहे ते आपल्याला भेटतो. म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण कोणासोबतही बोलू शकतो मोबाईलच्या थ्रू. आणि त्याचप्रमाणे जर आपण जर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बघितले, तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा उपयोग हा अग्रिकल्चर बेसिसवर होतो, म्हणजे सॉइल कोणत्या पद्धतीची आहे किंवा पीक कोणत्या पद्धतीचं पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेस वेदर सॅटेलाइट असतात, ज्याचं सायक्लोन म्हणजे आता आपण बघू शकतो
0: की
1: आपत्ती करत
0: हवामान
1: बरोबर कसं आहे, हे
0: जास्त धोकादायक आहे कुठं चांगलं
1: हे बघण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, जे जास्त करून आर्मी किंवा नेव्ही ऑफिसर्स वगैरे युज करतात, म्हणजे रडार वगैरे आपण युज करतो. त्यानंतर आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बद्दल बोललो, आणि असे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत ज्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असतो, आणि हे माणसाच्या प्रगतीमध्ये पडणारे पाऊल आहेत.
0: नक्कीच. आता आपण तेच थोडक्यात उल्लेख जर केला तर पूर्वी अँटेना होता तेव्हाची सॅटेलाइट पद्धती आणि त्यावेळचे त्याचे फायदे, त्याच्यात प्रगती करत करत आज मानवानं किती प्रगती केलेली आहे, किंवा या क्षेत्रातली म्हणूया प्रगती अशी झालेली आहे की आता डिशवर आपण व्यवस्थित टीव्ही वर चित्र बघतो, किंवा फोन असेल, पूर्वीच्या काळचा फोन कसा होता आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहेत, तर त्यानुसार सगळं किती सोयीस्कर झालेलं आहे अगदी. तर या अंतराळ विज्ञान क्षेत्रातलं हे संशोधन जितकं प्रगत होत आहे, त्याच पद्धतीनं मानवाचं दैनंदिन जीवन प्रगतीशील होत आहे, प्रगती करत आहे असं म्हणायला हरकत नाही. या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या भारताच्या पुढच्या योजना काय आहेत, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
1: आता जसं की पुढच्या योजनेमध्ये गगनयान येतो, जसं की आता पाश्चिमात्य देशांनी जसे की ऍस्ट्रॉनॉट्स पाठवले अंतराळामध्ये, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आपले भारतीय ऍस्ट्रॉनॉट हे स्पेसमध्ये जाऊन तिथं स्पेस वॉक करतील आणि तिथला अभ्यास करतील. तर हे आपलं भारतातील संशोधकांचं ध्येय आहे की गगनयान बनवून त्याच्यामधून आपले भारतीय ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम तर तो विकसित करून यशस्वीपणे भारतीय ऍस्ट्रॉनॉटना तिथं नेऊन परत सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं हे त्यांचं ध्येय.
0: हे एक ध्येय आहे आणि त्यावर आता सध्या संशोधकांचं
1: काम चालू आहे.
0: नक्कीच. म्हणजेच काय तर एकूणच भारताच्या सगळ्या या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांची, शास्त्रज्ञांची ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल तुम्ही आताच सांगितलं. म्हणजेच काय तर अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारा देश भारत देश, याहून या क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश, अशी ओळख आज आपला भारत देश मिळवू पाहत आहे.

0: किंवा त्या दृष्टीनं वाटचाल आपली चालू आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.
1: जेव्हापासून आपली इंडियन स्पेसिस ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस याची स्थापना झाली आणि त्याचप्रमाणे स्पेस कमिशन स्थापन झालं, तर त्यामुळे आपल्या भारताची जी काही स्पेस मध्ये प्रगती आहे आणि त्यांनी जे काही मिशन्स केले, जे काही सॅटेलाइट लॉन्च केले, जे काही त्या सॅटेलाइट मधून जे काही डेटा भेटला, त्या डेटाचा आपल्या जगासाठी किंवा आपल्या ह्युमनसाठी म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा त्याचा मानवावरती काय परिणाम होईल किंवा आपण पुढं अंतराळात जाऊ शकतो का किंवा तिथं राहू शकतो का, आता ह्या लेवलवरती सगळी चर्चा चालू आहे किंवा ह्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे, तर हे खूप उल्लेखनीय आहे. आणि हो, आता भारत पुढील थोड्याच वर्षामध्ये अंतराळातील मिशन मध्ये नेतृत्व करणारा देश सगळ्यात पुढे जगामध्ये राहील हे तर नक्कीच. आणि ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रगतिशील होईल हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूया.
0: तर करिश्मा मॅडम, तुम्ही आज आमच्या इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोते हो, मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आताच आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत ऐकलीत. सख्यानो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण आजची ही माहिती, एकूणच हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आता मात्र मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युवाच्या संस्था, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. जग वेगवान तांत्रिक विकासाच्या युगात प्रवेश करत असताना भारत आज सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं. भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या सामायिक प्रयत्नातून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात हातभार लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना सभापती ओम बिर्ला यांनी केली. भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉक्टर काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आले. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्व भारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय. या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या 4 प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे, मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर ऍडमिरल सॅम्युअल जे पापारो यांची भेट घेतली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेचा वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझेश्कियान यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागाने दिली. यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4th स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महत्वाच्या संस्था सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी

भाजपाचे उमेदवार जाहीर आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. इस स्वर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे तीन वाजतात. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षण

0: कर्जत मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विविध केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण विषयक समितीचे तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका हे करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यावर त्याचं सभेत रूपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी जर SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवाल त्यांनी केला. राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलून निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी

सरकारनं आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदकांची कमाई करून पदक तालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे. नागोया इथल्या पालोमा मिझुहा स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होत आहे. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडा भारताची ध्वजवाहक आहे. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर निर्णय घेऊन जास्तीत जास्त भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दुष्काळाविषयीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. शेगाव इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीच्या आत मदत देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईचा फटका जाणवू लागलाय. आजपासून शहरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलस्रोतांमधून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाकरता केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये तो प्रदान केला जाईल. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनने यंदापासून सुरू केलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला असून काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: 5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ठेवून गेलाय आकाशवाणी अमरावती केंद्र. दुपारचे 3:11 झाली आहेत. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये.

0: जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. 3:12 झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

ये है विविध भारती।

0: नमस्कार, मी राजश्री आकाशे। ऐकूया काही ठळक घडामोडी। देशातल्या महत्त्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही असं ते यावेळी म्हणाले। राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपानं उमेदवारी दिली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला। ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला। तर राज्यातली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली। जपानमध्ये नागोया इथल्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियममध्ये आज आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची अधिकृत सांगता झाली। या कार्यक्रमात दोहा इथं 2030 होणाऱ्या पुढल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे स्पर्धेची अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली। यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज निरू धांडा यांनी समारोप समारंभात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।

0: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:03 झाली आहेत. आता विविध भारती प्रसारणसेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।

0: 70 शिकायतों का मौके पर ही समाधान किया गया है। समाधान की सफलता दर 71.79% है। तमिलनाडु, पुदुचेरी और पश्चिम बंगाल की 5 विधानसभा सीटों तथा असम की 1 लोकसभा सीट पर उपचुनाव के लिए प्रचार आज शाम समाप्त हो गया। मतदान मंगलवार को और मतगणना शुक्रवार को होगी। इनमें तमिलनाडु की मदुरांतकम और धारापुरम, पुदुचेरी की थट्टनचावड़ी तथा पश्चिम बंगाल की रेजीनगर और नंदीग्राम विधानसभा सीटें शामिल हैं। असम की नौगांव लोकसभा सीट पर भी उपचुनाव होगा। भारतीय जनता पार्टी ने राज्यसभा चुनाव के लिए उत्तराखंड से निर्देश दिनेश आर्य को और पश्चिम बंगाल से रुक्मणी मल्लिक को उम्मीदवार घोषित किया है। पार्टी की केंद्रीय चुनाव समिति ने इसकी घोषणा की। उत्तर प्रदेश की 10 और उत्तराखंड की 1 राज्यसभा सीट के लिए मतदान 16 अक्टूबर को होगा। इसके अलावा पश्चिम बंगाल की 1 राज्यसभा सीट पर भी उपचुनाव होगा। एशियाई खेल 2026 का जापान के आईची नागोया में आधिकारिक समापन हो गया है। इस दौरान खेलों की मशाल और ध्वज 2030 एशियाई खेलों की मेजबान कतर को सौंपे गए। समापन समारोह में निशानेबाजी में 2 स्वर्ण और 1 रजत पदक जीतने वाली नीरू ढांडा ने ध्वजवाहक के रूप में भारतीय दल का नेतृत्व किया। भारत एशियाई खेलों के इतिहास में दूसरा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करते हुए 21 स्वर्ण, 27 रजत और 37 कांस्य सहित 85 पदक के साथ तालिका में 4th स्थान पर रहा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर। नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा। अकोला शहरात पाणी टंचाईचं संकट, आजपासून 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिका भारत चौथ्या स्थानावर। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे। पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रूपांतर झालं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला। जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठीही SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला। तर राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली। निवडणुकीत विजय मिळाला तर EVM आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि EVM वर आरोप करायचे ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे। आजचा मोर्चा हा गर्जना मोर्चा नसून कोल्ह्याला द्राक्षे आंबट या म्हणीला साजेसा मोर्चा होता अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। निवडणुकीत स्वतःला यश मिळालं तर सर्व काही योग्य आणि दुसऱ्यांना विजय मिळाला तर निवडणूक प्रक्रिया चुकीची अशी विरोधकांची भूमिका असल्याचं ते पत्रकार परिषदेत म्हणाले। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रकार

0: प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्रे आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधलं विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओडिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापना केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ईशान्य भारताच्या प्रगतीविषयी.
1: ईशान्य भारत हे कधीच भूभागाचं आव्हान नव्हतं. अंतर हे केवळ एक निमित्त होतं. स्वातंत्र्यानंतर 6 दशके उलटूनही ईशान्येकडील अनेक राज्यांच्या राजधानीपर्यंत रेल्वे पोहोचली नव्हती आणि काश्मीर खोरंही राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं नव्हतं. मात्र आता ब्रॉडगेज रेल्वे आगरतळा आणि नहरलागून पर्यंत पोहोचली. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये बैरागी सैरांग रेल्वे मार्गामुळे एझोल राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं आणि मिझोराम मध्ये प्रथमच रेल्वे पोहोचली. ईशान्येकडील राज्ये आता भारतातील सर्वाधिक वेगानं विकसित होणाऱ्या प्रदेशांमध्ये गणली जातात. काश्मीरला मात्र यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाच्या उभारणीला 28 वर्षे लागली. या मार्गावर जगातील सर्वाधिक उंचीच्या रेल्वे पुलावरून रेल्वे धावते. जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आणि हिवाळ्यातही त्यावर रेल्वे सेवा सुरू राहते. एकेकाळी ज्या ठिकाणी पोहोचणे कठीण होते ती ठिकाणे आता सहज पोहोचता येणारी ठिकाणं झाली आहेत.
0: बुलढाणा जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरा इथं नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिरादरम्यान गावातील सुमारे 75 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. गांधी जयंतीनिमित्त विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून 1850 अधिक ग्रामपंचायतींनी जल अर्पण उपक्रम राबवला. जलजीवन मिशन 2.0 अंतर्गतचा हा एक महत्वपूर्ण सुधारणात्मक उपक्रम असून याद्वारे ग्रामीण पेयजल व्यवस्थांचं नियंत्रण स्थानिक समुदायांच्या हाती सोपवलं जातं. पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचं ग्रामपंचायती आणि ग्राम पाणी आणि स्वच्छता समित्या यांच्याकडे अधिकृतपणे हस्तांतरण करणं हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अकोला शहरात तीव्र पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. अकोला महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं शहरातील पाणी पुरवठ्याचं अंतर आणखी वाढविण्याचा निर्णय मनपा प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार आज दिनांक 4 ऑक्टोबर पासून शहरात 10 दिवसांआड म्हणजेच 11व्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. काटेपूर्णा प्रकल्पात 1 ऑक्टोबर रोजी केवळ 16.29 दशलक्ष घनमीटर म्हणजे 18.87% उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. अपुरा पाऊस, वाढती पाण्याची मागणी आणि धरणातील साठ्यात होत असलेली दिवसेंदिवस घट यामुळे पाणी पुरवठ्याचं नियोजन कठीण झालं आहे. शासनानं 25 सप्टेंबर रोजी राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागानं सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील वर्ध्यासह हिंगणघाट, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी आणि समुद्रपूर या 7 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 38,000 हेक्टर क्षेत्रावरील 19,000 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित सर्वेक्षण येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. येत्या 2 दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातून तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान राज्यातील 36 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागानं काल ही माहिती दिली. पावसातील मोठ्या तुटवड्यामुळे राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीच राज्य सरकारनं 70% अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता 10 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. संच मान्यतेच्या प्रक्रियेत राज्यातील 1895 शाळांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्यानं सुमारे 90,843 विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता होती. शाळांची संच मान्यता ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे आवश्यक शिक्षक पदे निश्चित

करण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यानुसार शिक्षक संख्या, वेतन, पदांना मंजुरी तसंच शाळेचे प्रशासकीय नियोजन ठरते. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांची नागोया येथील नागोया सिटी मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियममध्ये आज दुपारी दिमाखात सांगता झाली. 43 क्रीडा प्रकारांमध्ये 2 आठवड्यांहून अधिक काळ रंगलेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभात आशियाई क्रीडा स्पर्धेची मशाल आणि ध्वज औपचारिकरित्या कतारच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आला. 2030 आशियाई क्रीडा स्पर्धांचं आयोजन कतारची राजधानी दोहा इथं होणार आहे. स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावणारी भारताची नेमबाज नीरू धांडा समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक राहिली. भारतानं पदक तालिकेत 4थे स्थान मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. भारतानं 85 पदकांची कमाई केली असून त्यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्ण पदक विजय प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर. नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. अकोला शहरात पाणी टंचाईचं संकट. आजपासून 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

सुनहरे दौर के सदाबहार गानों की महफिल। दिन में

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल, लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तर हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर

मोहोळ यांनी केला आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ म्हणाले. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला आणि शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला असं प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज केलं. टिळक भवन इथं ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि मंडल विरुद्ध मनुवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाच्या कार्यकाळात सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केलं. टिळक भवन इथं आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे, पण आजचं युग हे कॉर्पोरेटचं आहे. छोटे मोठे उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या हातात एकवटत आहेत, त्यामुळे सहकार क्षेत्र जपण्याची नितांत गरज आहे असं मत त्यांनी मांडलं. सहकार क्षेत्राच्या जडणघडण काँग्रेस पक्षाचं योगदानही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकंदर 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारताच्या गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीड तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काकडहिरा, मुर्शदपूर, वंजारवाडी आणि पाटोदा तालुक्यातल्या काही गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा डॉ सौरभ पाटणकर यांना जाहीर झाला आहे. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे. 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 19 ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. सेवा संकल्प अभियानानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे NCPA मरीन ड्राईव्ह पर्यंत काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पुरस्कार समितीच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी सांगितलं. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेनं रन टू एंड एड्स या संकल्पनेअंतर्गत आज मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा

0: विद्यार्थी 4 किलोमीटर अंतराची रेड रन 2026 मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे आदेश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण निर्णय चालू आर्थिक वर्षाच्या 2ऱ्या तिमाहीतल्या कंपन्यांचे कमाईचे निकाल यासारख्या प्रमुख बाजार घटकांवर देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा ओघ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठवड्यातल्या भूराजकीय घडामोडी, परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमती तसंच चलनातला चढ उतार यावरही गुंतवणूक अवलंबून असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याच्या आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या विरोधी पक्षांच्या मुंबईतल्या मोर्चात मागणी. MPSCच्या आंदोलक विद्यार्थ्यांची सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: अरे
4: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र 7:11 झालेली आहे. ठीक 7:15 कार्यक्रम वृत्त विशेष. श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
9: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
8: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
10: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
11: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा

0: जरा शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे. दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। 7:15 आहेत, प्रसारित करत आहोत वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, जपान मधल्या आयची नागोया इथं झालेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत एकूण 85 पदकं जिंकली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह भारतानं पदक तालिकेत चौथं स्थान राखण्यात यश मिळवलंय. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीविषयी क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण ऐकणार आहोत. अभिजित कुलकर्णी सर नमस्कार, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, आयची नागोया इथं पार पडलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या एकूण कामगिरीकडे आपण कसं पाहता?
1: आयची नागोयाला आपला संघ गेला तेव्हा अशी अपेक्षा होती की आपण 100 पदकांच्या आसपास पोहोचू, कारण आपण मागच्या वेळेला हंगजाव मध्ये पण 100 पदकांपर्यंत पोहोचलो होतो. जर फक्त पदकांची जर आपण संख्या बघितली तर 85 पदकं त्या मनाने कमी वाटतात, पण माझ्या मते ज्या पद्धतीने भारताने नंतर पदकं मिळवली आहेत त्यांनी मी म्हणेल की आपण समाधानकारक कामगिरी केलेली आहे. कारण आपल्या मागच्या वेळेला जेव्हा हंगजाव मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सुवर्ण पदक आणि पदकं सुद्धा ही नेमबाजीत आणि अथलेटिक्स मध्ये मिळाली होती, पण ह्यावेळेला अथलेटिक्स आणि नेमबाजीत तसं बघितलं तर आपल्याला तेवढी पदकं मिळवून दिली नाही. ती असमाधानकारक कामगिरी होती आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं होतं की भारत कदाचित पहिल्या 10 तरी असेल का, कारण मागच्या वेळची 8 आणि 7 अशी 15 सुवर्ण पदकं, त्याऐवजी आपल्याला यावेळेला एकूण 4 सुवर्ण पदकं मिळालेली होती अथलेटिक्स आणि नेमबाजी मधून. त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की आपल्याला खरंच तेवढे पदकं मिळतील का नाही मिळणार. पण नंतर जो दुसरा आठवडा होता आशियाई स्पर्धेचा त्याच्यात आपण खूपच चांगली कामगिरी केली. तिरंदाजांनी, हॉकीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने पदकं मिळवली आणि शेवटी आपण चौथ्या क्रमांकापर्यंत पोहोचलो. कोरियाला, चीनला किंवा जपानला पकडणं तसंही अवघड आहे पदक तालिकेत. त्यामुळे रिअलिस्टिकली जर बघायचं तर चौथं भारत असणं ही एक अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होती, त्या मनाने आपण चौथं स्थान आलो आहे. मी म्हणाल समाधानकारक कामगिरी झाली आहे.
0: सांघिक खेळांमध्ये भारतीय संघांनी यंदा इतिहास रचला, त्यांच्या या कामगिरीविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचंय.
1: जर आपण जर बघितलं तर कबड्डी ह्या खेळामध्ये आपल्याला नेहमी सुवर्ण पदक मिळतात, त्याच्यामुळे ते अपेक्षित आहे. इराण हा एक असा संघ आहे जो आपल्याला कधी कधी त्रास देऊ शकतो, पण आपल्या खेळाडूंनी ते कबड्डीतलं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे साबूत ठेवलं. क्रिकेटमध्ये पण मागच्या वेळेलाही आपल्याला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती. ह्यावेळेला सुद्धा महिलांचा संघ तर अतिशय डॉमिनेटिंग होता, पण पुरुषांच्या संघांनी पण अतिशय चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्याला ती 2 सुवर्ण पदकं मिळवून दिली. पण माझ्या मते सगळ्यात मोठी जी कामगिरी आपण केली आहे ना ती तिरंदाजीमध्ये, आणि त्याच्याहून जास्त मला असं वाटतं की ती हॉकीमध्ये आपण केलेली आहे. म्हणजे तिरंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला नेहमी कंपाऊंड ह्या प्रकारात सुवर्ण पदक मिळत होती, पण रिकव्ह हा एक प्रकार जो की वर्षानुवर्ष ऑलिम्पिक्स मध्ये, कंपाऊंड हा ऑलिम्पिक्सचा क्रीडा प्रकार नसल्यामुळे

0: खूप वेळा चीन किंवा कोरियासारखे देश त्याला तेवढं महत्व द्यायचं नाहीत. मागच्या वेळेला आपण जेव्हा 5 सुवर्ण पदकं जिंकली होती तेव्हा ती सगळीच्या सगळी कंपाऊंड मध्ये आली होती. पण ह्या वेळेला आपण सांघिक कोरियाला हरवून महिलांचं सांघिक सुवर्ण पदक हे रिकव्हर मध्ये जिंकलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक गोल्ड रिकव्हर मध्ये महिलांमध्ये जिंकलं. त्यामुळे तिरंदाजीचा जो आपला जो परफॉर्मन्स होता तो सगळ्यात छान होता. दुसरा हॉकीमध्ये पुरुषांकडून आपल्याला सुवर्ण पदकाची अपेक्षा होतीच, कारण कोरिया किंवा पाकिस्तान आता तेवढे चांगले संघ राहिलेले नाहीत. पण तरी उपांत्यपूर्व फेरीमध्ये 3-0 नंतर पाकिस्तानने 3-3 बरोबरी केल्यानंतर सुद्धा पुरुषांच्या संघांनी खूप चांगला ताळमेळ दाखवत ती स्पर्धा जिंकली. आणि महिलांनी तर चीन सारख्या देशाला हरवून फायनलमध्ये 1-0 हरवून 44 वर्षानंतर सुवर्ण पदक महिलांमध्ये मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे हॉकीमध्ये आपण खूप छान कामगिरी केली आहे. आणि नुसतं सुवर्ण पदक मिळालेलं नाही, त्याचा एक सगळ्यात मोठा जो फायदा भारताला होतो हॉकीमध्ये दोन्ही सुवर्ण पदकं मिळून आपल्या दोघी हॉकी संघ आता LA 28 ऑलिम्पिक्सला पण क्वालिफाय झाले असल्यामुळे आता पुढची 2 वर्ष क्वालिफिकेशनचा विचार न करता आपल्याला ऑलिम्पिक्सचा विचार करता येणार आहे. त्यामुळे हॉकी आणि तिरंदाजीमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर महिलांनी आपल्याला गोल्फमध्ये पण सांघिकमध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे. त्यामुळे गोल्फमध्ये पण आपण यावेळेला मदत मिळवलेलं आहे. तर एकूणच मला ते सांघिक स्पर्धेमध्ये आणि हे पदकांचे खेळ झाले. पण जर बघायला गेलं तर कतार सारख्या देशाला 3 मॅच पॉइंट वाचवून आपण व्हॉलीबॉलमध्ये हरवलो आणि पहिल्या 8 मध्ये आलो. स्कॉशमध्ये सांघिकमध्ये आपल्याला पदकं मिळाली महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा. त्यामुळे सांघिक आपण चांगले खेळलोय. बॅडमिंटनमध्ये आपण पुन्हा एकदा पुरुषांच्या सांघिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय. यावर्षी सगळ्या सांघिक खेळात भारताने खरंच चांगली कामगिरी केलेली आहे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि युवा खेळाडूंनी निर्माण केलेला मोठा दबदबा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणता येईल का?
0: काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपले युवा खेळाडू म्हणजे 18, 19, 20, 21 वर्षाचे खेळाडूच चांगली कामगिरी करायला लागले. एक वेळ होती जेव्हा असं म्हटलं जायचं की भारतातला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाला पोहोचायला 25व्या किंवा 26व्या वर्षी तयार होतो. पण ज्या पद्धतीने मागच्या कित्येक वर्षात खेलो इंडिया असेल किंवा त्याच्यानंतर जे सरकारने वेगवेगळ्या स्कीम्स आणि 15 वर्षांना 17 वर्षाच्या मुलांना जे सपोर्ट मिळायला लागलाय त्याच्यामुळे असेल. पण असं झालेलं आहे की आता जी तरुण मुलं आहेत 19 वर्षाची 20 वर्षाची ती पण आता पदकांच्या आशेने या स्पर्धेला जायला लागले आहेत. नुसताच एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी त्या स्पर्धेला जात नाहीयेत आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झालाय. जर आपण बघितलं तर कुमकुम, त्याच्यानंतर रुद्रांश पाटील हे सगळे 18, 19 वर्षाचे खेळाडू आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी ती कामगिरी केलेली आहे त्याच्यावर हे लक्षात येतं की आपले जे सगळे युवा खेळाडू आहेत त्यांच्यावर एक भूक आहे जिंकण्याची आणि ती जिंकण्याची भूक त्यांना पुढे नेतीये आणि त्याचाच आपल्याला फायदा होतोय. कारण जर बघायला गेलं तर कमी वयात जेव्हा तुम्हाला जिंकण्याची भूक असते त्याच्यानंतर एकूणच सगळं सोपं होत जातं असं मला तरी वाटतं. आणि त्या पद्धतीने आपल्याकडच्या कित्येक युवा खेळाडूंनी यावेळेला पदकं जरी नसली जिंकली तर कित्येकांनी अॅथलेटिक्समध्ये नॅशनल रेकॉर्ड तोडलाय. टेबल टेनिस सारख्या खेळामध्ये 20-22 वर्षाच्या दिया चितळे आणि मानुष शहानी मेडल मिळवलेलं आहे. सो त्या पद्धतीने जर बघितलं तर युवा खेळाडूंनी केलेलंच आहे. आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर महिलांचं योगदान आपल्या पदक तालिकेमध्ये नेहमीच जास्त येतं आणि दरवेळेलाच महिलांचं योगदान जास्त असतं. 4x400 मीटर मध्ये महिलांनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवून दिलं. अथलेटिक्स मधलं तेवढं एकच सुवर्ण पदक यावेळेला आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर महिलांच्या हॉकी संघाचं मी आधीच बोललो की ते इतकं छान खेळलेले. स्कॉश मध्ये अनाज सिंग जी आत्ता 19 वर्षाची आहे पहिलंच आशिया चषक खेळत होती त्याच्यात तिने सांघिक मध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि महिला एकेरीमध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. महिलांनी तर केलंय आणि युवकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलंय त्याच्यामुळे असं म्हणता येईल की नुसतंच हा आशियाई क्रीडा स्पर्धा नाही तर येणारा ऑलिम्पिक्स आणि त्याच्या पुढच्या कित्येक आशियाई आणि ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला पदकांच्या अपेक्षा ह्या खेळाडूंकडून करता येणार आहे.
1: यंदाच्या स्पर्धेत भारताची पदक संख्या कमी झाली असली तरी कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून आला? कोणत्या खेळांमध्ये भारताकडून अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही?
0: मी असं सुरुवातीला म्हटलो की सगळ्यात असमाधानकारक कामगिरी जर म्हणालो तर आपण ती आपण नेमबाजी मध्ये म्हणू शकतो. कारण नेमबाजी कडून मागच्या वेळेला आपल्याला 8 सुवर्ण पदकं मिळाली होती आणि ह्या वेळेला कमीत कमी 5-6 सुवर्ण पदकं तरी मिळतील अशी अपेक्षा होती. आपल्याला 3 सुवर्ण पदकं मिळाली आणि त्याच्यातला आश्चर्याचा भाग म्हणजे आपल्याला शॉटगन या प्रकारात ज्याच्यात आपण खरं म्हणजे चांगले मानले जात नाही त्याच्यात सुवर्ण पदकं मिळाली. पण जे एअर रायफलचे इव्हेंट आहेत 10 मीटर 25 मीटर त्याच्यामध्ये आपण तेवढी समाधानकारक कामगिरी करू शकलेलो नाहीये. नुसतंच एकेरीमध्ये पदक नाही मिळालं असं नाही, असं होतं नेहमी.

0: की आपल्याला एकेरीमध्ये जरी पदक नाही मिळालं तरी सांघिक मध्ये आपल्याला पदक मिळतं, कारण आपले तीन चांगले नेमबाज प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात, पण ह्या वेळेला तेही झालं नाही. त्यामुळे माझ्या मते नेमबाजीमध्ये येईल की आपण असमाधानकारक कामगिरी केली. दुसरा अथलेटिक्स सारखा विषय, पदकांचं जर आपण बघितलं तर कदाचित असमाधानकारक कामगिरी आहे, पण माझ्या मते ती पदकांवर जर मोजली तरच ती असमाधानकारक असेल. कारण असं झालंय की आपला चौथा आलाय खेळाडू, पाचवा आलाय खेळाडू, पण तरीही त्यांनी भारताचा नॅशनल रेकॉर्ड किंवा स्वतःचा सीझन बेस्ट दिलाय. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट दिला नाही, पण काही देश जसं बहारेन आहे किंवा कतार आहे, ह्या देशांमध्ये आता आफ्रिकन खेळाडू पण खेळतात, त्याच्यामुळे तिथे मेडल जिंकणं किंवा आपली कामगिरी त्या लेवलवर येणं याला वेळ लागणार आहे. कारण आपण आशियामध्ये जरी पदकं जिंकत असलो तरी जागतिक स्पर्धेत किंवा जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण अजूनही अथलेटिक्स मध्ये तितके चांगले नाही आहोत, आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या यशामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही मोठा वाटा पाहायला मिळाला. राज्यातल्या या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?
0: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यावेळेला खरंच चांगली कामगिरी केली. जसं आपण आता सुरुवातीला पासून

0: कारण असं झालंय की आपला चौथा आलाय खेळाडू, पाचवा आलाय खेळाडू, पण तरीही त्यांनी भारताचा नॅशनल रेकॉर्ड किंवा स्वतःचा सीझन बेस्ट दिलाय. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट दिला नाही. पण काही देश जसं बहरेन आहे किंवा कतार आहे, ह्या देशांमध्ये आता आफ्रिकन खेळाडू पण खेळतात, त्याच्यामुळे तिथे मेडल जिंकणं किंवा आपली कामगिरी त्या लेवलवर येणं याला वेळ लागणार आहे. कारण आपण आशियामध्ये जरी पदकं जिंकत असलो तरी जागतिक स्पर्धेत किंवा जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण अजूनही अॅथलेटिक्समध्ये तितके चांगले नाही आहोत आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या यशामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही मोठा वाटा पाहायला मिळाला. राज्यातल्या या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?
0: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यावेळेला खरंच चांगली कामगिरी केली. जसं आपण मी आता सुरुवातीलापासून म्हणतोय की कुंकू मोहोळचं नाव मी सारखं घेतोय, कारण इतके वर्ष तो रिकव्हर मध्ये आपल्याकडे दीपिका कुमारी ही जागतिक दर्जावर खेळत होती, दरवेळेला आपण तिच्याकडून पदकाची अपेक्षा करत होतो. ह्या वेळेला कुमकुमने दीपिकाला हरवून भारताच्या संघात जागा मिळवली होती आणि ज्या पद्धतीने ती खेळली, म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये कोरियाच्या पूर्व विश्वविजेत्या खेळाडू बरोबर शेवटच्या शेवटी 10 परफेक्ट 10 मारण्याची गरज असताना त्यांनी तो परफेक्ट 10 मारला. सेमीफायनल मध्ये चीनच्या तिरंदाजाच्या विरुद्ध सुद्धा शेवटी 10 मारणं गरजेचं होतं, तिने तो 10 मारला. त्यामुळे कुंकू मोहोळ ही तसं बघायला गेलं तर ह्या स्पर्धेची MVP म्हणता येईल, महाराष्ट्राचीच नाही तर भारताची. दुसरा खेळाडू सर्वेश कुशारे, उंच उडीमध्ये पदक मिळवणं इतकं सोपं नाहीये, पण सर्वेशनी या वेळेला ते पदक आपल्याला मिळवून दिलं. दिया चिते टेबल टेनिस खेळते, टेबल टेनिस मध्ये चीन, जपान, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, तायवान हे देश आपले खूप पुढे आहेत, त्यामुळे आपल्याला शक्यतो टेबल टेनिस मध्ये पदकं मिळवणं हे खूप अवघड जातं. पण दिया चितळे आणि मानुषानी आपल्याला त्याच्यातही एक अंश पदक मिळवून दिलं. रुद्रांश पाटील वयाच्या 19 वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाला होता, ह्या वेळेला त्यांनी इंडिव्हिज्युअल मध्ये ब्रॉन्झ मिळवलं, टीम मध्ये भारताला सिल्वर मिळवून दिलं. साहिल जाधवजी पुन्हा एकदा तिरंदाजी मध्ये आपल्याला पदक मिळवून दिलं. साहिल याच्या आधी पण चांगला खेळत आलेला होता. मला साहिलचं आठवतं की मी एकदा साहिलला भेटलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी, आणि तेव्हा कुठेतरी त्याचा प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यात की आता मी खेळावरच लक्ष देऊ का, मला माझं आता वय होतंय, मला नोकरी करायची गरज आहे का. आणि त्यावेळेला चर्चा करत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की एक काही वर्ष दे, 2 वर्ष दे, 3 वर्ष दे या खेळाला आणि बघ तू कुठे पोहोचशील. आणि माझ्या मते ह्या वर्षी अशा स्पर्धेमध्ये त्यांनी जे पदक मिळवलंय त्याच्यावर माझ्या मते त्याच्या प्रशिक्षकांचं आणि त्यांनी जो स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे तो कुठेतरी पूर्ण करून दाखवलाय.
1: कुलकर्णी सर, भारतानं यंदा 85 पदकं मिळवली, या कामगिरीची 2023 हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेशी तुलना करता येईल का?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की फक्त पदकांची संख्या जर बघितली तर आपण म्हणू की आपली कामगिरी समाधानकारक नाही, कारण हांगझू मध्ये आपल्याला 100 वर पदकं मिळाली होती, आपल्याला 28 सुवर्ण पदकं मिळाली होती, यावेळेला आपल्याला 21 सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एकूण आपल्याला 85 पदकं मिळालेली आहेत. पण माझ्या दृष्टीने जर मी बघितलं तर आपली पदक संख्या कमी झाली कारण शूटिंग मध्ये आपल्याला पदकं मिळाली नाही किंवा अॅथलेटिक्स मध्ये पदकं मिळाली नाही. पण त्याच्या उलट आपण टेबल टेनिस सारख्या खेळात पदक मिळवलं, आपण स्कॉश मध्ये नेहमीप्रमाणे चांगले खेळलो, आपण तिरंदाजीमध्ये चांगले खेळलो. त्यामुळे एकूण जर फक्त बघितलं तर मला ते फक्त पदक संख्या बघितली तर आपण म्हणू की 2023 हांगझू आताच्या आशियाई स्पर्धेपेक्षा चांगलं गेलं. पण एकूणच ज्या पद्धतीने आपण पदकं जिंकली आहेत किंवा ज्या वयोगटाच्या मुलांनी, म्हणजे 19, 20, 21, 22 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या तरुण मुलांनी जी पदकं जिंकल्यामुळे, माझ्या मते असं म्हणायला हरकत नाही की ही 85 पदकांमुळे आपल्याला भविष्यात खूप गोष्टींची अपेक्षा करता येईल. कारण जेव्हा आपण मागच्या वेळेला 2 पदकं स्कॉश मध्ये जिंकली होती तेव्हा सौरभ घोषाल, दीपिका पलिकल हे खेळत होते, ते त्याच्यानंतर वय झाल्यामुळे तेवढी चांगली कामगिरी करू शकत नाहीयेत किंवा काही रिटायर झालेले आहेत. सो हांगझू मधले कितीतरी पदक विजेते हे त्याच्यानंतर त्यांच्या पीक वर राहिलेले नाहीयेत, पण आताचे जे 85 पदक विजेते आहेत त्यातले कमीत कमी 30-40% हे 18-25 वयोगटातले असल्यामुळे ही पुढे पण त्याच पद्धतीने कामगिरी करू शकतात अशी आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून मी म्हणेन की ही जी 85 पदकं आली आहेत ती संख्येच्या मनाने जरी कमी असली तरी भविष्याचा विचार केला तर ही कामगिरी खरंच छान आहे आणि आपण ह्या कामगिरीवर पुढे जाऊन अजून खूप काही अचीव करू शकतो याच्या बाबतीत मला शंका नाही.
1: कुलकर्णी सर, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, 20 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 326 पदकांसह चीननं अव्वल

स्थान पटकावलंय. 250 पदकांसह जपान दुसऱ्या तर 143 पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिलाय. या दिग्गज देशांच्या पाठोपाठ भारतानंही आपल्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर चौथं स्थान मिळवलंय. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचं तसंच पदक विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. मात्र ही केवळ पदकांची किंवा क्रमवारीची गोष्ट नाही, तर आहे जिद्दीची, मेहनतीची आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या स्वप्नाची. भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जागतिक क्रीडा विश्वात भारताची ताकद सातत्यानं वाढतीये. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.

वृत्त विशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आभार, माझा शिबार.

मंडळी नमस्कार, राम राम। आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपला मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 12 अश्विन शके 1948, दिनांक 4 ऑक्टोबर 2026। मंडळी, आज ऐकूया सरस्वती पूजन या आख्यानावर कीर्तन। कीर्तनकार आहेत नीता पांडे। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे।

विद्येची देवता, बुद्धीची स्फूर्तीची जी देवता सरस्वती माता, त्या मातेचे नामदेव महाराज करुणा भक्त आहेत। हे माते, मला स्फूर्ती दे, बुद्धी दे, तू माझ्यावर प्रसन्न हो। अहो काकुळतीच्या फुलांची ओंजळ भरून नामदेव महाराज या फुलांनी या वागीश्वरी सरस्वती मातेची पूजा बांधताय आणि या स्फूर्ती देवतेची पूजा किंवा या स्फूर्ती देवतेवर जवळ नामदेव महाराज स्फूर्ती कशासाठी मागतायत? विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी न कीर्ती, म्हणजे या चराचरात भरलेल्या या भगवंताची, म्हणजे हा जो विश्वात्मा जो हरी आहे त्याचं गुणगान करायला नामदेव महाराज स्फूर्ती मागताय। अहो ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 20 ओव्यातून आधी बुद्धिदाता आणि विघ्नहर्ता असा मंगलदाता जो श्री गजानन, त्याची अक्षर पूजा बांधली आणि लगेचच पूजा बांधली ती या सरस्वती मातेची।

इथं माऊलीनं सरस्वती मातेलाच शारदा देवी म्हणून मोठ्या प्रेमानं संबोधलंय. अहो सगळ्या संत मंडळींनी आधी मंगलाचरणात ओंकार रूपात असलेल्या अखिल विश्वात भरून राहिलेल्या गजाननाला आधी वंदन केलं आणि लगेचच वाणीची जी देवता विद्येची स्फूर्तीची जी देवता तिलाही वंदन केलेलं दिसतं.

14 विद्या 64 कलांची स्वामिनी असलेली वागीश्वरी संपूर्ण विश्वाची ओळखच मुळी शब्दांच्या आणि अक्षरांच्या माध्यमातून आपल्याला होते, नाही का? मग या अक्षर विश्वाची, या वाक्शक्तीची, कलेची जी दात्री, जी परमहंसी आरुढ

जागृत दृढ दृढ म्हणजेच काय? दूध का दूध आणि पाणी का पाणी वेगळा करणारा विवेकी राजहंसच जिचं वाहन आहे त्या देवतेची सगळे संत मंडळी स्तुती करतात. काय सामर्थ्य हो या देवतेचं? मुकं करोति वाचालं, मुक्याला बोलत करणारी, अज्ञानाला ज्ञानवंत प्रज्ञावंत करण्याचं जिचं सामर्थ्य आहे. तिचं स्तवन सुद्धा शंकराचार्यांनी किती छान केलंय.

व्याधीची जी उत्पत्ती स्थिती लय हे जे संक्रमण आहे या संक्रमणाचा आपण तीन देवता मानतो म्हणजे उत्पत्तीची देवता भगवान ब्रह्मदेव स्थितीची देवता भगवान विष्णू आणि लयाची जी देवता भगवान महादेव या तिन्ही देवतांना आपण मानतो पण या देवतांनीही सुद्धा नंतर मानलं की या सृष्टीला चलायमान गतिमान जर करायचं असेल तर नुसती सृष्टीची उत्पत्ती करून काही होणार नाही म्हणून मग या देवांनी ही सृष्टी चलायमान गतिमान करण्यासाठी जी परमेश्वरी शक्ती जी चेतना शक्ती त्यात ओतली तीच मुळे ही आदिमाया आदिशक्ती।

सगळी यंत्रकला जाणून रेल्वे गाडी तयार केली, रुळावर उभी केली, पण तिला चलायमान गतिमान करायला जोपर्यंत ड्रायव्हर मिळत नाही तोपर्यंत ती गाडी चालू शकते का हो? तसंच आपल्या शरीराचं आहे किंवा या सर्व सृष्टीतल्या अनेक जीवांचं आहे तिला चलायमान करणारी ही शक्ती भगवंतानं ओतली तेव्हाच कुठे ही सर्व सृष्टी चलायमान गतिमान झाली आणि परमेश्वराने ही शक्ती ओतल्यामुळेच तिला आपण भगवती आदिमाया आदिशक्ती असंही आपण म्हटलं। कल्पना करा ही चेतना शक्तीच जर का नाहीशी झाली तर सर्व सृष्टी कशी तेजहीन मतीहीन गतिहीन जाणवेल नाही का? मग ही भगवंताची जी ही वैश्विक चेतना शक्ती तिची जाणीव ठेवायची, तिला ओळखायचं आणि तिचं स्मरण सतत ठेवायचं म्हणून हिची पूजा केली जाते।

वेळोवेळी अंबा रेणुका सरस्वती तुकामाई अन्नपूर्णा वरदा अशी किती ना किती नाव घ्यावी हो, असे वेळोवेळी विशेष अवतार धारण करून या पृथ्वीला वाचवलं बर का। आणि आपल्याकडे या देवीचं पूजन करायची प्रथा आहे।

अहो, आपला प्रपंच सुखाचा जर करायचा असेल ना, तर आपल्याला धैर्य, साहस, हिम्मत, पराक्रम, उत्साह, चैतन्य, नीती, सेवाभाव, बंधुत्व अशा अनेक सद्गुणांची जोपासना करावी लागते। तेव्हाच कुठे आपल्याला सुख, समाधान, शांती लाभते। मग या सगळ्या सद्गुणांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे देवी भगवती। तिचं स्मरण करायचं ते एवढ्यासाठीच। दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांना वर्धित करण्याचं सामर्थ्य या देवीत असल्यामुळं समृद्ध, सुखी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी या आदिशक्तीचं आपण स्मरण करायचं। आपल्याकडे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत 9 दिवस या आदिशक्तीच, या आदिशक्तीच्या निरनिराळ्या रूपांची आराधना करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे। किंबहुना या शक्तीची उपासना केली जाते। 9 दिवसात या देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते। प्रथम

ही आदि शक्ति सगळ्या कार्यातच देणारी मनोकामना पूर्ण करणारी युक्ती स्फूर्ती शक्ती देणारी हिचं स्वागत या नवरात्रात मोठ्या भक्तिभावाने

आसुरी शक्तींचा प्रभाव वाढतो आणि सज्जनांना जगणं अशक्य होतं। तेव्हा साहजिकच ही सज्जन साधू आणि ऋषी मुनी मंडळी भगवंताला साकडं घालतात आणि भगवंत ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात अवतार धारण करून या सृष्टीचं रक्षण करतात। अहो त्यांना करावं लागतंच, न करून सांगणार कोणाला, कारण वचन दिलंय ना यदा यदा धर्मस्य। आणि नेमकं तसं झालं बघा, देव आणि दानवांचं प्रचंड युद्ध झालं। युद्धात विजय झाला तो दानवी शक्तीचा, सात्विक शक्तीचा पराभव झाला। त्यामुळे दैत्य राक्षस हे त्रिभुवनांचे स्वामी झाले, देवगण पराभूत झालेत। मग काय विचारता, सत्ताच हातात आली दानवांच्या, आधीच मरकट त्यात मध्य प्याला। म्हणजे आधीच दुराचारी दुराभिमानी दैत्य, त्यात आता तर सत्ताच हातात आलेली। मग काय, उन्मत्तपणाचा कळस असा वाढला, असा वाढला की काही विचारूच नका। काय असत मंडळी, कुस स्वभावाची व्यक्ती जर का सत्तारूढ झाली तर तिला सत्तेचा असाच मात चढतो। वास्तविक सत्तेचा वापर हा लोककल्याणासाठी लोकांच्या हितासाठी करावायचा असतो। पण झालं काय, साधू ऋषी मुनी जन आणि सगळे स्वर्गातले देवही त्रस्त झाले या दैत्यांच्या अतोनात छळामुळे। सगळ्यांना असुरक्षित वाटायला लागलं। मग सगळ्यांनी ठरवलं की आता या सृष्टीचा जो निर्माता ब्रह्मदेव त्याच्याकडे जायचं। ही सगळी ऋषी मुनी मंडळी ब्रह्मदेवाकडे साकडं घालायला गेली।

अहो ब्रह्मदेव सुद्धा काय बोलणार कपाळ, सगळे देवच मुळी पराभूत झालेले, हतबल झालेले। ब्रह्मदेवाने हे सगळं गाणं ऐकलं आणि सांगितलं, ओळखलं कि हे काम आपल्या आवाक्या बाहेरच आहे, म्हणून त्यांनी सांगितलं कि या कामासाठी आपण कैलास राणा भगवान महादेव यांच्याकडे जावं। सगळी मंडळी निघाली आणि हिमस्थळी असलेल्या कैलास पर्वतावर आली। पण झालं काय, भगवान शंकर तपात मग्न होते, ध्यानस्थ होते आणि भगवान महादेवांचा क्रोध सगळ्यांना माहित असल्यामुळं कोणाची मुळी हिम्मतच होईना ध्यानातून त्यांना उठवायची। मग सगळ्यांनी प्रार्थना सुरू केली।

या हिमस्थळी एवढ्या दूरवर आपली स्तुती कोण करतय हे पाहिला भगवान महादेवांनी डोळे उघडले. बघतात तो समोर सगळी देवगण, साधू ऋषी मुनी सगळी मंडळी जमलेली. अहो भगवान महादेवांना या लोकांनी गाराणं प्रत्यक्ष शब्दात सांगायची गरजच नव्हती, महादेवांनी ते ओळखलं. त्यांनी सांगितलं कि आपल्या कामासाठी आपण वैकुंठात भगवान विष्णूंकडे गमन करावं. आता सगळी मंडळी एकदम आश्चर्यचकित झाली कि ब्रह्मदेवाकडून होत नाही, महादेवांकडून हे काम होत नाही. सगळी मंडळी चिंतेत पडली बरं का, पण सगळ्यांनी ठरवलं विष्णूकडे वैकुंठात जायचं. सगळी मंडळी विष्णूंकडे गेली. विष्णूंनी

स्मितहास्याने सगळ्यांचं स्वागत केलं, पण कोणीमुळे हसेच ना, सगळ्यांचे चेहरे कसे चिंतन काळजीनं ग्रासलेले. भगवान विष्णूंनी यांचं नेमकं कारण ओळखलं आणि विष्णू म्हणाले, मंडळी तुमचं काम करणं माझ्याही आवाक्या बाहेरचं आहे. झालं एवढं विष्णू म्हणताच सगळ्यांचा मुळी धीरच सुटला. प्रत्येक जण एकमेकांकडे पाहायला लागले, काय करावं काय करावं. पण भगवान विष्णू तेवढ्यात हसले आणि म्हणाले की तुमचं हे काम करणारी या स्वर्ग लोकात तुमचं हे काम करणारी एकच व्यक्ती या स्वर्ग लोकात आहे. एवढं भगवान विष्णूंनी म्हणताच सगळ्यांना एकदम धीर आला. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. देवर्षी पुढे आलेत, म्हणाले, देवा देवा त्या व्यक्तीचं नाव तरी आपण सांगावं हो. देवर्षींनी असं म्हणताच विष्णूंनी एका दिशेकडे अंगुली निर्देश केला. ज्या दिशेला भगवान विष्णूंनी अंगुली निर्देश केला होता त्या दिशेकडे सगळी मंडळी बघायला लागली. बघा आणि बघतात तर काय, कैलास पर्वताकडे भगवान विष्णूंनी अंगुली निर्देश केला होता. सगळी मंडळी म्हणाली, देवा देवा आम्ही तिथूनच आलोय, कैलासपतींनीच आम्हाला इथे पाठवलं हो. अरे हो हो हो, कैलास पर्वतावर कैलासपतींशिवाय आणखीही दुसरी व्यक्ती राहते ना, मग त्यांना जाऊन विचारा, त्यांना साकडं घाला. भगवान विष्णूंनी एवढं म्हटलं, प्रत्येकाला प्रश्न पडला, आणखीन दुसरी व्यक्ती कैलास पर्वतावर भगवान शंकराशिवाय आणखीन कोण राहत. तेवढ्या देवर्षींनी ओळखलं, बर का, अंबा माता की जय, भवानी माता की जय. देवर्षींनी असं म्हणताच सगळ्यांच्या लक्षात आलं की देवी पार्वती आदी शक्ती हीच मुळे आपलं काम करणार. दैत्यांचा संहार करण्याचं काम पार्वती देवी करणार म्हणून ही सगळी मंडळी कैलास पर्वतावर गेली. बघा आणि तिथे जाताच यांनी पार्वती मातेचा जय जयकार केला. आणि झालं काय, सगळ्या देवांनी ठरवलं की या दैत्यांचा संहार करायला या आदी शक्तीनं नवरूप घ्यावं. भगवान विष्णू आणि महादेव यांच्याही मनात या असुराविषयीचा असा तीव्र क्रोध जागृत झाला होता. नेमकं झालं काय, ही सगळी मंडळी जमलेली, भगवान विष्णू शंकर जमलेली, तेवढ्यात बाजूला जी पार्वती देवी बसली होती ती अंतर्धान पावली आणि भगवान विष्णूंच्या आणि महादेवांच्या शरीरातून हळूहळू एक एक तेजाचं तेजस्वी असं किरण बाहेर पडायला लागलं. आणि बघता बघता हे जे तेजा अनेक तेजाची किरण जी बाहेर पडली त्यांनी एक तेजोवलय निर्माण झालं आणि त्या तेजोवलयातून एक स्त्री देवता निर्माण झाली. ती म्हणजेच ही आदिशक्ती आदि भगवती देवी. अहो तिचा अवतार काय सांगावा, तिचा आवेश एवढा भयंकर होता की सगळे देव सुद्धा दचकून दोन पावलं मागेच झाली. तिच्या हातात तलवार होती, डोळ्यातून अंगार आग बाहेर टाकत होती आणि तिचा आविर्भावच असा आक्रमक होता की केव्हा एकदा शत्रूच्या रक्ताचा घोट मी घेईन आणि केव्हा नाही.

मग झालं काय? ही सगळी देव मंडळी साधू ऋषी मुनी जन सगळी जण पृथ्वी तलावर यायला निघाली भगवती देवी सह. इकडं दैत्यांचा अधिपती स्वामी राक्षस कोलासूर याला ही बातमी कळली सगळ्या दैत्य मंडळी सकट. तो रणांगणावर आला देवांशी युद्ध करायला. देवांची आणि दैत्यांची घनघोर लढाई झाली. नेमकं काय झालं की ही लढाई सुरू असताना ही आदी देवी आदी शक्ती रणांगणावर आली आणि एका क्षणात तिने या दैत्यांचा जो

स्वामी कोलासूर एका क्षणात तलवारीनं त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि राक्षसांचा स्वामी जो जमिनीवर धाडकन पडला ते पाहून सगळ्या राक्षस गणात पळापळ सुरू झाली. सगळे राक्षस देवीला शरण आले. सगळ्या देवांनी सुद्धा देवीची स्तुती करायला सुरुवात केली. पण त्या देवीचा क्रोध काही शांत होईना म्हणून देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सगळ्या लोकांनी तिची पूजा बांधली, ओटी भरली, श्रीफळ दिलं आणि देवतांनी जेव्हा तिची स्तुती केली, पुष्पवृष्टी केली तेव्हा ही देवी शांत झाली आणि या देवांच्या मूळ रूपात अंतर्धान पावली. मग अशी ही आदिमाया आदिशक्ती वेळोवेळी अनेक रूप घेऊन सृष्टीचं रक्षण करत असते. म्हणून या आदिदेवतेचं पूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि नामदेव महाराज सुद्धा या आदिशक्तीचं जे रूप देवी सरस्वती तिची पूजा बांधताय.

सरस्वती पूजन या आख्यानावर नीता पांडे आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची होती. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरे मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: भरधाव वेगात वाहन चालवाल,
4: लाख मोलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
4: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
3: जीव धोक्यात घालू नका,
4: अवजड सामान वाहू नका,
3: जीव धोक्यात घालू नका.
4: वाहन चालवताना अतिभार नको,
3: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
4: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
3: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
4: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम.

अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियन कडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज केलं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते नवी दिल्लीत बोलत होते. विकसित भारत साकारण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच बळकट संस्था आणि उत्तम शासनाचंही योगदान गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शाश्वत आर्थिक विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या SIR अर्थात मतदार यात्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे मनमानीचं आणि घटनात्मक प्रक्रियेचं घोर उल्लंघन करणारं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी मांडलं आहे. ते आज हैदराबाद इथं नालसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. मृत्यू झालेले मतदार वगळता एकदा मतदार यादी समाविष्ट झालेल्यांचं नाव नोटीस न देता आणि सुनावणी न घेता काढून टाकता येत नाही असं करणं म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडातल्या राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मलिक यांच्या नावाची घोषणाही आज भाजपने केली. या नावांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16

ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. त्याआधीचे 2 महिने परदेशी संस्थांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती. जागतिक स्तरावर भूराजकीय संघर्षाची स्थिती, अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि क्रूड तेलाच्या किमतीतली वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली. कर्ज रोखे स्वरूपातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सुरुवातीच्या इशूंमध्ये 9,676 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 89 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुओ स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज निरुधांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. उद्या संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पारमेलिन यांच्या द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता, संस्कृती यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचीही पारमेलिन यांच्याशी भेट होईल. पारमेलिन यांचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केलं. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातलं तेल उत्पादनाचं प्रमाण नोव्हेंबर महिन्यात कायम राखण्याचा निर्णय 7 ओपेक प्लस देशांनी घेतला आहे. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या देशांच्या बैठकीत जागतिक तेल बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, पुरवठा साखळीची लवचिकता आणि कनेक्टिव्हिटी ही उदयोन्मुख शक्तींसाठी महत्वाची उद्दिष्ट असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 62व्या म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधल्या उदयोन्मुख आणि मध्यम शक्ती अधिक महत्वाच्या भूमिका बजावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र आल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेचं बदलतं जागतिक स्थान, चीनचा उदय आणि वाढतं परस्पर अवलंबित्व यामुळे उदयोन्मुख शक्ती एकत्र येत असून जोखीम कमी करणं आणि उद्दिष्ट आधारित सहकार्य साधणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघशी यांनी म्हटलं आहे. ते आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र अमेरिकेनं लष्करी मार्गाचा अवलंब केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा जास्त सज्ज असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान इराणबरोबरचा आपला संघर्ष लवकरच संपेल आणि त्यानंतर तेलाच्या दरात मोठी घसरण होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरचे हल्ले वाढवू अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि इतर भागांवरचे हल्ले आणखी तीव्र करायचा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी आस्थापना, संरक्षण उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले करू असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आज सांगितलं. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं

प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश FSSAI नं दिले आहेत. या जिरेपुडीत एझोटिबोसिन आणि थायमेथोस्कॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणी मुंबई.